घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 27 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तिथं भगवंताचं राहणं जाण. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेनं घडतं अशा खऱ्या भावनेनं एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे ते खात्रीनं कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागं सगळं जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासामध्ये जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावं. ठेविले अनंते तैसे ती राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेच संतश्रेष्ठ तुकाराम बुवांचं हे सांगणं आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे. त्यानं तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी आहे. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचं मन समाधानात आहे त्याचं शरीर कसंही असलं तरी चालेल. समाधानालाच खरं महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. आणि शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायमच राहते. पण आपलं सगळं काही दिलं की देण्याला मात्र अंत आला. म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीनं झाकले गेलो आहोत. एक एक उपाधी टाकत गेलं तर आपलं खरं स्वरूप प्रगट होईल आणि तिथं खरं समाधान होतं. राम करता आहे ही भावना होणं हे वासनेचं मरण आहे. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो. पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेनं काय व्हायचं ते होऊ दे असं अनुसंधान जर असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळं कळतं पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसं अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्रानं, सद्धर्मानं आणि अभ्यासानं वागून अनुसंधानात राहणं जरुरीच आहे. अनुसंधानानं जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानानं साधतं. आणि हाच या युगाचा महिमा आहे.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

दत्त दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 239, दशक 19, समास 3, करंट लक्षण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. लक्षपूर्वक करंट लक्षण ऐका. त्यांचा त्याग केला असता सुदैवी लोकांची लक्षणं अंगी येतात. पाप केल्यामुळे दारिद्र्य प्राप्त होते, दारिद्र्यामुळे पाप साठतं असं क्षणोक्षणी होत जातं. त्यामुळे करंट लक्षण ऐकून त्याचा त्यागच करावा म्हणजे थोडीफार चांगली लक्षणं अंगी बनवता येतील. करंट्या माणसाला आळस आवडतो, प्रयत्न अजिबात आवडत नाहीत. त्याची ही वासना नेहमी चुकीचं अधर्माकडे जाणारी असते. तो सदा भ्रमिष्ठ, आळशी, उगाच सैरावैरा बोलणारा, कोणाचं म्हणणं न मानणारा, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बाजारहाट करता येत नाही, हिशेब किताब नीट येत नाही, हरवतो, धीर नाही, सांडतो, पाडतो, फोडतो, विसरतो, चुकतो, त्याला नाना खोडी असतात. त्याला चांगल्या लोकांच्या संगतीची आवड अजिबात नसते. चावट व्यसनी गडी मिळवतो, वाईट कर्म करणारे मित्र करतो, दुष्ट, नष्ट, चोरटे, पापी अशा लोकांना एकत्र करतो. सर्वांशी भांडणारा, नेहमी चोऱ्या करणारा, दुसऱ्याचा घात करणारा असा, धष्टपुष्ट, दमदाट्या करणारा असा तो असतो. त्याच्याकडे दीर्घकालीन योजना काहीच नसते. न्याय नीती आवडत नाही. दुसऱ्याचं लोभांण्याची वासना निरंतर असते. आळसाने शरीर पाळतो पण पोट भरण्याची त्याला भ्रांती असते. पांघरायला पांघरून मिळत नाही, पिशाच्छवत असतो. आळसाने शरीर पाळतो, अंग खाजवत राहतो, निद्रा घेत राहतो, नेहमी लोकांशी मैत्री करीत नाही, नाना कठीण शब्द बोलतो. त्याचा मूर्खपणा कोणालाही दूर करता येत नाही. पवित्र लोकांना भिडावं, त्यांना त्रास द्यावा. ओंगोळ लोकांमध्ये निशंकपणे धावतो. त्याला लोकांनी निंद मानलेल्या क्रिया मनापासून आवडतात. तो अनेकांचा संहार करतो, तिथे परोपकार कसला आला. मग तो पापी, अनर्थ करणाऱ्या पिशाच्च बुद्धीने वागतो. शब्द सांभाळून बोलत नाही. त्याला आवरलं तरी आवरता येत नाही. कोणाचंही बोलणं तो मानत नाही. कोणावर विश्वास नाही. कोणाशीही मैत्री नाही. विद्यावैभव काहीच नाही. उगीच ताठा मिरवतो. अनेकांची मनं राखली म्हणजे भाग्य येते. अशा प्रकारच्या विवेकाचं आहे ते तो मानणार नाही, ऐकणार नाही. त्याला स्वतःला काही कळत नाही आणि शिकवलेलं ऐकत नाही. त्याच्यासाठी नाना उपाय व्यर्थ ठरतात. उदंड कल्पना करतो पण प्राप्ती काहीच नाही. अखंड संशय आणि अनुमान असं चालू असतं. त्याच्या मनाने पुण्याचा मार्ग सोडलेला असतो, त्यामुळे पाप कसं दूर होईल त्याचा निश्चय नसतो. अंदाजपंच वागण्याने त्याचा नाश होतो. काही एक पूर्णपणे समजत नाही, सभेमध्ये बोलता येत नाही, असंबद्ध, लबाड, थापाड्या असतो, हे लोकांच्या लक्षात येतं. ज्यांचं काही महत्त्व लोकांना समजलं तेच लोक भूमंडळावर मान्यता पावले. लोकांसाठी झिजल्याशिवाय कीर्ती मिळणार नाही. मान्यता ही फुकट मिळत नाही. अवलक्षण असेल तर जिकडे तिकडे अपमान होतो. बल्याची संगत धरत नाही, स्वतःला शहाणा करीत नाही, स्वहित जाणत नाही. तो आपला आपणच वैरी आहे. लोकांचं भलं करावं ही सवय घ्यावी असं ज्याला वाटत नाही. जिथे उत्तम गुण नाहीत ते करंटेपणाचं लक्षण आहे. अनेकांचं मानत नाहीत हे अवलक्षण. जगातील सर्व व्यवहार सापेक्ष असतात. आपण जर कोणाच्या कारणी पडणार, उपयोगी होणार असलो तरच तो आपलं कार्य करेल. निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात वाहत जातो. अनेकांची मान्यता असलेले थोडेच असतात. ते पाप जोडत नाहीत. निराश्रयी मात्र सगळीकडे उघडा पडतो. त्यामुळे अवगुणांचा त्याग करावा. उत्तम गुण जाणून घ्यावे तरच मनासारखं सर्व घडेल. इथे श्री दासबोधे करंट लक्षण निरूपण नाम समास तृतीय.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेहो नमस्कार. मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवं. हे माधवा, तुझी कृपादृष्टी लाभताच मुका असेल तर तो वाचाळ होतो, पांगळा असेल तर तो पर्वत ओलांडून जाऊ शकतो, असा तुझा महिमा आहे मुकुंदा, असा तुझा महिमा आहे. तुला माझा वारंवार नमस्कार असो. हे मनरमणा मधुसूदना, तुझ्या गोकुळीच्या बाळलीला आठवताच हा जीव आनंदानं भावविभोर होतो, असा हा दिव्यतेचा काळ माझ्या जीवनात पुन्हा येईल करे, हेच सांगणारं हे नाट्यपद कुलवधू या नाटकातलं मो ग रांगणेकर यांचं आहे. मास्टर कृष्णराव यांचा स्वरसाज आहे, तर स्वर दिला आहे ज्योत्स्ना भोळे यांनी. मनरमणा मधुसूदना, मुखी राहो माझ्या प्रभो हे नाम सदा.

श्रद्धेहो, चंदनाची चवळी अंग अंग जाळी या चित्रपटामध्ये संत ज्ञानेश्वर यांचा अभंग मोठ्या खुबीने घेण्यात आलेला आहे. राम कदम यांच्या संगीत नियोजनामध्ये हा अभंग अरुण सरनाईक यांनी गायलेला आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. श्रद्धेहो, प्रतिमा प्रकाशन पुणे यांच्या ज्ञानेश्वरांचे निवडक अभंग या पुस्तकातला या अभंगाबाबतचा संदर्भ मोठा मार्मिक आहे, ज्याचे लेखक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले आणि डॉक्टर दत्ता भोसले हे आहेत. हे लेखक लिहित आहेत, आपला संसार इतरांसारखा नाही तर तो व्यापक आहे असं संत ज्ञानेश्वरांना सांगायचं आहे. तिन्ही लोकात राहिलेला हा संसार आहे. संसार म्हणजे दुनिया, असा हा संसार आपल्याला सुखाचा करायचा आहे. या संसारामध्ये आपल्याला आनंद भरून टाकायचा आहे. आनंद म्हणजे काय तर आत्मकल्याण, कुटुंब कल्याण आणि समाज कल्याण. हा संसार आपल्याला सुखाचा करायचा आहे तर या तिन्ही लोकांची निर्मिती करणाऱ्या परमेश्वराला, त्या पांडुरंगाला भेटलं पाहिजे. पांडुरंगाला भेटायचं म्हणजे माहेरी, पंढरीला गेलं पाहिजे. खरं तर आपल्या मनालाच पंढरी बनवलं पाहिजे. पंढरी हे साऱ्या सृष्टीचं माहेर आहे आणि सुकृतीचं फळ म्हणजे आपल्या सत्कर्माचं फळ म्हणजे तो पांडुरंग. पांडुरंग दर्शन होय. तिथं आईला, या विठू माऊलीला कडकडून भेटून आत्मसुखाची प्राप्ती होते. एवढंच नाही तर परमेश्वर आपल्यावर अशी कृपादृष्टी करतो, प्रेमवृष्टी करतो की आपणही त्याच्यासारखेच होऊन जातो. म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच होतो. या अभंगामध्ये सासर माहेर, सासूरवाशिणीची माय या नात्यांचा, या नात्यांमधल्या भावबंधांचा संत ज्ञानेश्वरांनी समर्पक वापर करून घेतला आहे. संसारातील नात्यांच्या आधारे संत ज्ञानेश्वर माऊलीनं विश्वव्यापकत्व सूचित केलं आहे. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक.

श्रोते हो, गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अयोध्येच्या आपल्या राजवाड्यामध्ये परत येतात तेव्हा वसिष्ठ कुलगुरू राजा दशरथाला सांगतात की साधू और नदी का रुकना अच्छा नहीं होता। म्हणजे काय? तर साधू आणि ऋषीमुनी एखाद्या ठिकाणी अधिक काळ थांबले तर त्या जागेबद्दल, परिसराबद्दल, माणसांबद्दल मोह माया निर्माण होते आणि मोह लोभ उत्पन्न होतो। नदी थांबली तर डोह डबकं बनतं, साचलेल्या पाण्याला दुर्गंधी येते। म्हणून वसिष्ठ महामुनी म्हणाले, साधू और नदी का रुकना अच्छा नहीं होता। हेही सांगतात कर्तव्य भावना से महान होता है, कर्तव्य भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे। तेव्हा हे राजा दशरथा, तुम्ही आता प्रपंचामधून निवृत्त व्हावं, वानप्रस्थाश्रम घ्यावा आणि तत्पूर्वी रामचंद्रांना राज्याभिषेक करावा। राम अयोध्येचा राजा, राम अयोध्येचा राजा, असा जय जयकार व्हावा। चला तर आता ऐकूया कथा ही रामजानकीची। या नाटिकेमधलं ग दि माडगुळकर यांचं पद, रामचंद्र स्वामी माझा, रामचंद्र स्वामी माझा, यशवंत देव यांच्या संगीत नियोजनामध्ये हे पद सुधीर फडके यांनी गायलेलं आहे।

0: श्रोतेहो, संत एकनाथांच्या भारुडांनी समाज प्रबोधनाचं उत्तम कार्य केलं आहे. काम क्रोध मद मोह मत्सर आणि दंभ. मद म्हणजे धुंदी मस्ती, दंभ म्हणजे ढोंग आणि सोंग. तर हे षड्रिपू सहा शत्रू माणसाच्या मनामध्ये नित्य गोंधळ घालत असतात, युद्ध खेळत असतात. खेळा वानर देही गंजिफा, खेळा वानर देही. नाथांनी आपल्या विंचू चावला या भारुडाद्वारे हे तर मोठ्या मार्मिकपणे सांगितलं आहे. कामक्रोधामुळं तमोगुण वाढतो, स्वभाव तामसी रागीट भडक माथ्याचा होतो. निपदोपदी माणसं हिंसा करतात, अनर्थ ओढवून घेतात. त्यासाठी तमोगुण आणि रजोगुण कमी कमी कमी करून सत्वगुणाची वाढ व्हावी, सात्विकता जोपासावी, हरिभक्तीमध्ये तल्लीन व्हावं, सद्गुरूंना शरण जावं. ऐकूया नाथांचं हे भारूड शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. विंचू चावला काय मी करू, विंचू चावला देवा रे देवा, विंचू चावला.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला, त्याने माझा प्राण चालिला. अरविंद सुतावला महाराज, अरविंद सुतावला महाराज. देवा रे देवा, आता काय मी करू. अरविंद सुतावला, अरविंद सुतावला, अरविंद सुतावला. मनुष्य इंगळी अति दारुण.
2: हा हा म्हणजे अति दारुण.
1: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर.
2: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
1: अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
2: अति भयंकर म्हणजे
1: खूप भयंकर.
2: आणि खूप भयंकर म्हणजे
1: मायदाळ भयंकर.
2: आणि मायदाळ भयंकर म्हणजे
1: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
2: बापरे.
1: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं.
2: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.
1: ए गंगीचा इथं काय संबंध?
2: मग त्या रंगीनं.
1: कोणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
2: त्या इंगळीनं महाराज. इंगळी म्हणजे
1: मोठा विंचू.
2: मोठा विंचू अंदाजे केवढा?
1: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू तावला
2: महाराज,
1: अरे विंचू तावला महाराज.
2: गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
1: असला उतारा चालत नाही.
2: मग एक गरम गरम पावशेर
1: काय ते
2: दूध दूध
1: असलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा.
2: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा.
1: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
2: मी मारतो पिन.
1: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा. अरे विंचू चावला
2: महाराज,
1: अरे विंचू चावला महाराज. अवघा सारिला तमोगुण.
2: बरं झालं.
1: किंचित राहिली फुणफुण.
2: अजून राहिले.
1: शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.
0: रथस्यैकं चक्रं भुजगनमिता सप्त दुर्गा निरालंबो मार्गश्चरण विकल सारथिरपि रविर्यात्तेवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः. क्रिया सिद्धि सद्वे भवति महतान्नोपकरणे। सूर्याच्या रथाला एकच चाक आहे, सात घोड्यांना ताब्यात ठेवण्यासाठी सर्पाचा लगाम, आकाश हाच मार्ग, सारथी अरुण हा पांगळा। असा असून देखील सूर्य दररोज संपूर्ण आकाशाची फेरी करत असतो, कारण थोरांच्या कामाचं यश त्यांच्या उपकरणांवर अवलंबून नसून प्रयत्न आणि जिद्द यावर अवलंबून असतं। म्हणून सूर्योदयापूर्वी सुस्नात होऊन नित्य नैमित्तिक कर्म उत्साहानं करावेत। दिल सच्चा, काम अच्छा, बाकी सब भगवान की इच्छा, यासाठी हरिभक्तीत तल्लीन असावं आणि रोजचं काम उरकत असावं। चला तर आता ऐकूया शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे सुंदर लोकगीत, सूर्य उगवला सोनियाच्या किरणांनी।

0: ಬರೆಯದ್ರೆ ಶ್ರದ್ಧೆಹು ಆದಿಥಲ್ ತಂಬುಯ ಶುಭಂ ಭವತು ಕಲ್ಯಾಣ ಮಸ್ತು. ರೇಡಿಯೋ ವಿಶ್ವಾಸ್ 90.8 ಕಮ್ಯುನಿಟಿ ರೇಡಿಯೋ ತುಮಸ ಜಗಣ ತುಮಸ ಆವಾಜ್ ಪ್ರಭಾತ ವಿಶ್ವ ಸದರ್ಕರ್ತ ಋಷಿಕೇಶ್ ಅಯಾಚಿ.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 इतनी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 प्रसारित होईल कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदोळा, सादर करत्या हेमांगी देशपांडे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. रसिक हो, दर गुरुवारी 11:00 ते 5:00 या वेळेत आपण आपकी फरमाइश या कार्यक्रमासाठी आपल्या आवडीचं गाणं देण्याकरता आमच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन करू शकता. 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वर संध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: तुमचं बिल या वस्तू, कानातले
10: पहिल्या पगारातून आईसाठी,
9: संधीची पळी
10: बाबांना पूजेसाठी,
9: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
10: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
9: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
10: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
11: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 27 ऑगस्ट, आजच्या दिवशी 1931 साली भारतीय आध्यात्मिक गुरु श्री चिन्मय यांचा जन्म झाला होता. 1972 रोजी प्रसिद्ध भारतीय मल्ल दिलीप सिंग राणा यांचा देखील जन्म झाला होता. त्यासोबतच 1980 रोजी भारतीय चित्रपट अभिनेत्री नेहा धोपिया हिचा जन्म झाला होता. 1955 रोजी संत चरित्रकार जगन्नाथ रघुनाथ अजगावकर यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: लाईटचं बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कृषी संदेश
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बऱ्याच वेळा आपण कथेमध्ये कल्पवृक्षाचा जो दृष्टांत आहे किंवा कल्पवृक्षाची उपमा देऊन आपण कल्पवृक्षाबद्दल बोलत असतो कल्पवृक्ष म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारा वृक्ष तो आधुनिक कल्पवृक्ष म्हणून आपण ज्याला संबोधतो ते दुसरं तिसरं काही नसून कडुनिंब आहे यावर बराच उहापोह झाला बऱ्याच वेळा आपल्या कानावर ह्या बाबी येतात आणि आपण त्याचा शेतीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो हे आपल्याला बऱ्याच माध्यमातून आज कळलेली आहे आपण काही प्रमाणात त्याचा वापरही करत आहोत असं असलं तरीही काही आपल्या संकल्पना बऱ्याच स्पष्ट नसतात त्या अनुषंगानं कल्पवृक्षाचा थोडासा आपण कडुनिंबाचं ज्याला म्हटलं आपण कल्पवृक्ष त्याचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया शेतकरी बंधूंनो 1976 ज्या पाहणीच्या अनुसार जर विचार केला तर 1,40,00,000 निंबाची झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यापासून जवळपास 4.2 लाख टन बी मिळू शकतं आणि जवळजवळ 1.5 लाख टन निंबोळीचं तेल त्यापासून तयार होऊ शकतं 2.6 लाख टन ढेप उपलब्ध होऊ शकते यामुळे निंबोळ्या गोळा करण्यासाठी कमीत कमी 20,000 लोकांना 2 महिने रोजगार सहज उपलब्ध होऊ शकतो असा हा नैसर्गिक साधन संपत्तीचा खजाना असणारा कडुनिंब हा वृक्ष नुसता शेतीतच नाही तर बाकी ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरू शकतो त्याच्यामागे बरेच वेळा शास्त्रीय उपाय होतो किडी मारतात का त्याच्यामध्ये प्रत्यक्ष फायदा होतो का खताचा कसा उपयोग होऊ शकतो अनेक फायदे याच्यामध्ये आहेत पण कमीत कमी वेळामध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं याच्यामध्ये आपण जर विचार केला तर हा कीटकनाशकाचा कारखानाच आहे असं म्हटलंच चालेल मानवाच्या उपयोगासाठी घरगुती दवाखानासुद्धा या कडुनिंबाला आपल्याला संबोधता येईल नव्हे ते शास्त्रज्ञांनी आपल्या बऱ्याच बाबीने सिद्धसुद्धा करून दाखवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या किडीच्या प्रादुर्भावामुळं गळीत आणि कडधान्यात दरवर्ष साधारणतः 15-20% उत्पादन घटतं त्याच्यासाठी कीड आणि रोग हे जबाबदार आहे यापैकी जवळपास 10%पर्यंतची घट फक्त घाटेमुळे होते आणि ही घट कमी करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाच्या बरोबरीनंच आपल्याला कडुनिंबाचा फायदा होऊ शकतो फक्त आपण त्याचा वापर योग्य पद्धतीनं करायला पाहिजे आणि आपलं पर्यावरणसुद्धा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे कडुनिंब हा मूळचा भारतीय आहे भारतातील निरनिराळ्या वनस्पतीमध्ये कडुनिंबाच्या झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे प्राचीन काळापासून लोक निंबाच्या सालीचा मुख्यत्वे दंतमंजन म्हणून उपयोग करतात कडुनिंबाच्या वाळलेल्या पानाचा उपयोग अन्नधान्य कपडे आणि पुस्तकाच्या किडीपासून पुस्तकाचं जे आहेत किडी होतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो चर्मरोगावर हा चांगला आहे जंतुनाशक म्हणून सुद्धा कडुनिंब चांगला आहे कडुनिंबाच्या निंबोळीपासून तेल काढल्यास ते 60-70% पेंट आणि 30-40% तेल मिळतं कडुनिंब हे जे आहे पेंट हे उत्तम सेंद्रिय खत आहे त्याच्यामध्ये 3% नत्र असतं 26% स्फूर्त आणि 20% पालाश असतो 100 किलो युरियासोबत 20 किलो जर कडुनिंबाची पेंट आपण मिक्स केली आणि बऱ्याच पिकात विशेषतः ऊसासारख्या पिकात जर दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतं आपल्याला उत्पादन वाढ झाल्याचं दिसतं शेतात व शेताच्या बांधावर कडुनिंबाची झाडं ठेवली तर नैसर्गिक पान गळून पानं जमिनीत मिसळतात आणि त्याच्यात जमिनीतील जे सूत्रकृमी आहेत वायवी आहे

त्याच्यापासून पिकाचं संरक्षण मिळतं. फळबागामध्ये रासायनिक खताबरोबर पेंडीचा अंतर्भाव केला तर फळझाडं निरोगी राहतात, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश राज्यामध्ये ऊस या पिकाकरता निंबोळीच्या पेंडीचा नियमितपणे वापर मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला. झाडांना नत्रयुक्त खते देताना निंबोळी पेंडीसोबत जर एकत्र करून दिले तर झाडांना नत्राची उपलब्धता हळूहळू मिळते, ज्याला स्लो रिलीज असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तर ह्या सगळ्या बाबी आहेत. आपल्या जे कडून बियाणं आपण साठवतो त्याच्यासाठी 8 ते 10 मिली निंबोळी तेल जर लावून ठेवलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये साठवलेल्या धान्याचं जे आहे, विशेषतः बियासाठीचे जे धान्य आहे त्याच्याकरता, खाण्याकरता त्याचा वापर करायचा की नाही तो वेगळा विषय, परंतु बियाण्याकरता जे बियाणं आपण ठेवणार आहोत त्याच्यासाठी बऱ्याच कीड रोगांचा त्याच्यापासून आपण विशेषतः किडींचा प्रतिबंध करू शकतो. कडुलिंबाच्या कीटकनाशकीय गुणधर्म जे आहेत त्याच्यामध्ये निंबोळी अर्कात, निंबोळी तेलात आणि निंबोळी पेंडेत आणि निंबोळी भुकटीमध्ये सुद्धा कीटकनाशक व कीडरोधक गुणधर्म आहेत. कडुलिंबाची पानं, फळं आणि खोड अशा सर्व भागामध्ये ॲझाडिरेक्टिन हे कीटकनाशकीय गुणधर्म असलेलं द्रव्य जे आहे ते साधारणतः 0.4% असते. या कीटकनाशक गुणधर्मामुळे कडुलिंबाची फळमाशी आहे, पांढरी माशी आहे, कोबीवरळ्या आहेत किंवा शेंगा पोखरणाऱ्या किंवा हिरवी बोंडळी ज्याला जुनं म्हणत होतो आपण, किंवा तुरीवर दिसते असते तुरीवरली शेंगा पोखरणाऱ्या, हिरवी घाटी आहे ज्याला आपण हरभरा येते ती, तर या सगळ्यांचं जे आहे असं निदर्शनास येतं. शुद्ध ॲझाडिरेक्टिनचा जर वापर केला आपण तर 10 पिढ्यानंतर 9 पटीनं त्याच्यामध्ये प्रतिक्षण कार्यक्षमता निर्माण होऊ शकते. पण घरी जर आपण तयार केलं 5% निंबोळी अर्क तर त्याच्यात ॲझाडिरेक्टिनचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प असतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. तर आपण अनेक कंपन्यांनी सुद्धा हे ॲझाडिरेक्टिनचा वापर जर आपण केला तर 10 पिढ्यानंतर 9 पटीनं सुद्धा प्रतिकारक्षमता निर्माण झाल्याचं दिसतं. परंतु घरी जर 5% निंबोळी अर्क केला तर त्याच्याविरुद्ध किडीमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, कमी त्याच्यामध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होते. म्हणून आपण घरी तयार करा असं शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा सांगतो. विद्यापीठाच्या आपल्या शिफारशी आहेत की 5% निंबोळी अर्क आपण वापरला पाहिजे बहुतांश पिकामध्ये बहुतांश किडीकरता, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तो फायदेशीर आहे. याच्याशिवाय बाजारात अनेक कंपन्यांना आणलेलं आहे, पेस्ट कंट्रोल इंडिया आहे किंवा आणखी कोणत्या ITC आहे किंवा कँगस्टर नावाची कंपनी आहे, वेस्ट पोस्ट नावाची आहे, कंपन्यांनी सुद्धा तो बाजारात आणलेला आहे. आपण बाजारातल्यापेक्षा घरी तयार करा हा पहिला संदेश, नसेल तर बाजारातून आणा आणि आपण वापरा. 5% निंबोळी अर्क तयार करत असताना आपण एक अनेक वेळा सांगतो की बघ कसा पद्धतीने कीड व्यवस्थापना तो वापरायचा. तर निंबोळ्या ज्या आहे 5 किलो त्या चांगल्या वाळलेल्या निंबोळ्या अगोदरच्या रात्री आपण चांगल्या फुटवून त्याचा चुरा करा, 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा, दुसऱ्या दिवशी फडक्यातून हे गाळून घ्या द्रावण, 1 लिटर पाणी वेगळ्या जागी घ्या, त्याच्यामध्ये स्टिकर म्हणून कॉस्टिक सोडा 200 ग्रॅम वेगळ्या टाका आणि दोन्ही द्रावण एकत्र करून जे 10 लिटर द्रावण तयार होईल ते आपण 90 लिटर पाण्यामध्ये टाका आणि ते जे 100 लिटर द्रावण आहे ते 5% निंबोळी अर्क म्हणून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो फवारणीमध्ये. अशा पद्धतीने साधी पद्धत आहे याची. ज्या पिकावर निंबोळी अर्काची फवारणी होते तो भाग किडींना आवडत नाही, त्यामुळे त्या भुकेने व्याकुळ होतात, त्याच्यामध्ये जे आहे किड्यांना अंडी घालण्यापासून अटकाव होतो, निंबोळी अर्काच्या वासानं सुद्धा काही किडी दूर पळतात, त्याला रेपलन म्हणतो आपण, किंवा वरचं सांगितलं खाणं बंद करतात, त्याला अँटीफिडन म्हणतो आपण. इव्हन त्याच्यामध्ये आपण असं म्हणत असतो की बऱ्याच माद्या तिथं अंड्या देण्यासाठी सुद्धा टाळतात, म्हणजे अँटी ओविपोझिशन गुणधर्म जो आहे किंवा एगलिंग जे आहे आपण ज्याला अंडे देण्याचं म्हणतो ते तिथं माद्या टाळतात आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळतं. पण आपल्याला बऱ्याच वेळा आपली मानसिकता अशी असते की आपल्याला किडी ह्या तडपलेल्या पाहिजे असतात, विशेषतः पतंगवर्गीय किडी ज्याला अळ्या म्हणतो आपण, अळी अवस्थेमध्ये तडपलेल्या जर दिसल्या तर आपल्याला चांगलं वाटतं. तसं नाही, आपण त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या व्यवस्थापन जर मिळवलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. तर या सर्व बाबी जे आहेत पुन्हा आपल्या कानावर टाकण्याचा उद्देश एवढाच आहे की साधा 5% निंबोळी अर्क तयार करून वापरा, निंबोळी पेंड वापरा आणि त्याचबरोबर एकीकृत कीड व्यवस्थापनाचे घटक म्हणून इतरही बाबी वापरा, तर आपल्याला त्याच्या प्रकारे चांगला फायदा मिळेल आणि फायदा होईल आणि आपला मोठ्या प्रमाणात रसायनावरचा खर्च ठरेल. नमस्कार. कृषी संदेश.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या या भागामध्ये आपण कपाशीतील काईक वाढ, पाते आणि फुलगळ आणि लाल्या यावर करावयाचे उपाययोजना याबाबत उहापोह करूया. कपाशीमधील काईक वाढ होण्याची कारणं म्हणजे भारी जमिनीमध्ये रासायनिक खते आणि पाणी जास्त दिल्याने बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची काईक वाढ जास्त होते, त्यामुळं बोंड लागण्याचं प्रमाण कमी होतं. तसंच बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचाही मोठ्या प्रमाणात संभव असतो. यावर जी उपाययोजना करायची आहे त्यामध्ये पीक 80 ते 90 दिवसाचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा सेंडा खुडावा, यामुळे पिकाची काईक वाढ मर्यादित राहते, तसेच सर्व बोंडाची वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे पिकात हवा खेळती राहते, बोंडे सडत नाहीत आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. कपाशीमधील पाते, फुले आणि बोंडे याची जी गळ होते त्याची कारणे जी आहेत ती, ही गळ प्रामुख्यानं हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. यावर करावयाच्या उपाययोजनामध्ये नॅप्थॅलिन ॲसिटेक ॲसिड म्हणजे NAA, ज्याला आपण प्लॅनोफिक्स म्हणतो, या संजीवकाची हेक्टरी 100 मिली 500 लिटर पाण्यातून पाते लागताना पहिली आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी फवारणी करावी, यामुळे उत्पादनात 10% वाढ होते. लाल्या जो आहे कापसामधील हा जो होतो तो नत्राची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता आणि रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव, विशेषतः तुडतुडे या बोंड यामुळे हा लाल्या होतो. आणि बोंड वाढीच्या अवस्थेत पानातील हरितद्रव्यातील नत्राचा वापर पीक करतं, त्यामुळे झाडाची पानं लाल होतात. यावर करावयाच्या उपाययोजनामध्ये शिफारसीत खते जी आहेत ती वेळेवर द्यावीत. कापसाच्या बीटी वाणांसाठी शिफारसित मात्रेपेक्षा 25% जास्त खते द्यावीत. त्यापैकी 20% नत्र लागवडीच्या वेळी, 40% नत्र 30 दिवसांनी आणि उरलेले 40% नत्र हे लागवडीनंतर 60 दिवसांनी कापूस पिकाला द्यावे. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो हे जमिनीतून द्यावे आणि पिकाच्या वाढीच्या काळात 2% DAP खताच्या 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात.
2: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.
5: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
6: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
5: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
7: राजकुमारी आणि मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत. बावरे नयन या चित्रपटामधलं संगीतकार रोशन.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, बुढा मिल गया या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मन्नाडे आणि अर्चना यांच्या आवाजात.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय
4: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे
3: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
4: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर
5: ऐकूया कामचोर या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात संगीतकार राजेश रोशन

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो कॉम्प्लेक्स
3: नमस्कार मी अभेद शौनक अभिषेकी तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं गोपी या चित्रपटामधलं गीत ही शब्दरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. एहसान रिझवी यांची गीतरचना, अनिल विश्वास यांचं संगीत, आणि हे गीत आहे बेकसूर या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल यापस दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजात योगेश यांचं गीत लव इन कॅनडा या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं मंचली या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी।

0: वीजेचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाशिक आजकाल एवढी गर्दी कशी काय
4: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
3: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
4: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
3: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
4: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
3: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत आहे दाग या चित्रपटामधलं शब्दरचना साहिर लुधियानवी यांची संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: शेती म्हणजे समृद्धी शेती म्हणजेच संपत्ती येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत दो राह या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।

0: This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

गुलाम या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना आहे नितीन राईकवाड यांची. हे गीत गायलं आहे आमिर खान आणि अलका याज्ञिक यांनी. संगीतकार जतीन ललित.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात भाई भाई या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुहाग या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी, शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला

0: हवंच होतं. आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
0: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
3: खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. कार्यक्रमात आता ऐकूया चुपके चुपके या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: या चित्रपटामधलं शैलेंद्र ह्यांचं गीत मुकेश यांच्या स्वरात, संगीतकार शंकर जयकिशन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे मजूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: लाईटिंगचं बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: राज, आपण लग्न कधी करायचं?
4: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
3: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
4: मग आता पुढे काय करायचं?
5: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
4: पण मग संपर्क कुठे करायचा?
5: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
3: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
4: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
6: ITR CID या चित्रपटामधलं गीत मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, गायक स्वर गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा, संगीतकार ओ पी नय्यर.

0: है बॉम्बे मेरी।
1: नामको बैंक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बैंक शाखेला भेट द्या।
3: यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत। चलिया चित्रपटातील हे गीत आहे कमाल जलालाबादे यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
4: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
3: वा, आणखी काही खास?
4: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
5: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स
3: रखना या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत आता ऐकणार आहोत श्रीनिवास आणि साधना सरगम यांच्या आवाजात संगीतकार ए आर रहमान

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी। दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकाओ नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या आपल्या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते आपल्या साठा उत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात। श्रोते हो, आपण चातुर्मासातलीच एक वेगळी कहाणी ऐकणार आहोत आणि ही कहाणी आहे पाच देवांची कहाणी। कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी, आज आहे नारळी पौर्णिमा अर्थातच श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन। आजचा हा दिवस म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याला एक आणखीन वेगळा गोडवा देण्यासाठी आपण सगळेच जण साजरा करत असतो आणि या निमित्तानं सगळी बहीण भावंड एकत्र येतात, आनंदानं आजचा दिवस घालवतात। परगावी आपला भाऊ किंवा बहीण असेल तर आवर्जून या दिवशी तिची भेट घेतली जाते, राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो, किंवा क्वचित प्रसंगी मुलीही माहेरी येतात आणि भावाला राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधून आजचा सण साजरा करतात। ही श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा अतिशय खास असते, कारण याच समुद्राशी संबंधित असणाऱ्या व्यवसायांवरती तिथल्या लोकांची उपजीविका सुरू असते आणि म्हणूनच या दिवसाचं महत्व त्या लोकांसाठी अधिक खास असतं। पावसाळ्यात बऱ्याचदा समुद्र हा खवळलेला असतो, जहाजं नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून जहाजं किंवा बोटींची ये जा या काळामध्ये बंद असते, पण नारळी पौर्णिमेपासून मात्र हळूहळू समुद्र शांत व्हायला सुरुवात होते आणि त्या योगेच समुद्र मार्गानं जाणं येणं सगळ्यांनाच सुरक्षित व्हावं या दृष्टीने या जलदेवतेची पूजा म्हणून समुद्र किनारी राहणारी लोक समुद्राला नारळ अर्पण करत असतात। खरं तर समुद्र हा आपल्या निसर्गाचा अत्यंत मौल्यवान असा हिस्सा आहे। समुद्राच्या पोटातनंच कितीतरी खनिज किंवा वेगवेगळ्या प्रकारची रत्न, सागर संपत्ती, प्राणी संपत्ती आपल्याला बघायला मिळत असते आणि यामुळेच अर्थातच आर्थिक उलाढालींवरतीही मोठा परिणाम होत असतो। एकंदरच या निसर्गाप्रतीची असलेली ही कृतज्ञता किंवा समुद्राचं आपल्या जीवनचक्राशी असलेलं महत्व या सगळ्याच दृष्टिकोनातनं आजच्या नारळी पौर्णिमेचं महत्व सगळ्यांसाठीच खास असतं। याच दिवशी म्हणजेच याच श्रावण पौर्णिमेला यज्ञोपवीत अर्थातच नवीन जानवं धारण करण्याचाही प्रघात असतो। या दिवशी कुटुंबातली सगळी माणसं एकत्र येतात, बहीण भावंड भेटतात आणि त्या योगेच एक आनंदाचं वातावरण सगळीकडे बघायला आपल्याला मिळत असतं। अर्थातच या दिवशी गोडाधोडाच्या स्वयंपाकाची रेलचेल असते, देवाला नैवेद्य दाखवला जातो, प्रामुख्यानं नारळी भात किंवा नारळाचे पदार्थ आजच्या दिवशी केले जात असतात। श्रोते हो, या आजच्या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं अशाच आनंदाचा उत्सव तुमच्याही घरात सुरू असेल अशीच मला खात्री आहे आणि आपला हा आनंद असाच उत्तरोत्तर द्विगुणित होत राहो अशीच कामना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा करते। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण पाच देवांची कहाणी ऐकणार आहोत, तेव्हा ऐकूया आजच्या या भागातली आजची ही पाच देवांची कहाणी। ऐका पाची देवांनो तुमची कहाणी। एके दिवशी शंकर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाली, मुक्कामी उतरली। पार्वती शंकरांची चरण सेवा करू लागली तेव्हा तिचे हात त्यांना कठीण लागले। शंकरांनी तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळणपण कर, म्हणजे तुझे हात कमळासारखे मऊ होतील असं सांगितलं। तेव्हा पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळणपण केलं, ती फार उतराई झाली। पार्वतीला म्हणाली, तू माझी माय बहीण आहेस, मला काही वाणवसा सांग। पार्वतीनं तिला वसा सांगितला. तो काय सांगितला? चातुर्मासाला आखाडी दशमी आली की गणपतीची पूजा करावी, दुर्वा वहाव्यात, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, कार्तिकी दशमीस ब्राह्मण सांगून उद्यापन करावं, तसंच विष्णूला स्नान घालावं, तुळशी पत्र वाहावी, खिरीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण जेव घालून उद्यापन करावं, तसंच नंदीलाही स्नान घालावं, आघाड्याचं पातं वाहावं, खिचडीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण जेव घालून आपल्या वशाचं उद्यापन करावं, त्याचप्रमाणे महादेवाला स्नान घालावं, बेलाची पानं वाहावीत, दही भाताचा नैवेद्य दाखवावं, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण जेव घालून उद्यापन करावं, याचप्रमाणे पार्वतीलाही स्नान घालावं, पांढरी फुलं वाहावीत, घरगे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जेव घालून उद्यापन करावं. हा वसा आखाड्या दशमीस घ्यावा, कार्तिकेच्या दशमीस पूर्ण करावा, असा वसा तिने ब्राह्मणाच्या बाईला सांगितला आणि आपण इकडे अदृश्य झाली. बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीनं काय केलं? गरीब बाईचा वेश घेतला आणि त्या ब्राह्मण बाईला भेटायला गेली. तिनं हिला ओळखलं नाही. पार्वतीला राग आला. ती गणपतीकडे गेली, सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. गणपती म्हणाला, ही गोष्ट माझ्याकडनं घडायची नाही, ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, दुर्वा वाहिल्या, मोदकांचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढणार नाही, असं गणपतीनं म्हटल्यावर पार्वती विष्णूकडे गेली, सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. विष्णू म्हणाला, ही गोष्ट माझ्याकडनं घडायची नाही, ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने मनोभावे पूजा केली, तुळशी पत्र वाहिली, खिरीचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तिथून उठली, नंदीकडे गेली, सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. नंदी म्हणाला, ही गोष्ट माझ्याकडून घडायची नाही, ती काही उतणार नाही, मातणार नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, आघाड्याचं पान वाहिलं, खिचडीचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तेव्हा तिथून पार्वती महादेवाकडे गेली, महादेवाला सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. महादेव म्हणाला, ही गोष्ट माझ्याकडनं घडायची नाही, ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, बेलाची पानं वाहिली, दही भाताचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तू गरीबाच्या वेशात गेली म्हणून तिनं तुला ओळखलं नाही. पहिल्यासारखी पहिल्या वेशात जा, म्हणजे ती तुला ओळखेल. असं ऐकल्यावर पार्वती पुन्हा पूर्वीसारखी आपल्या श्रीमंती वेशात ब्राह्मणाच्या बाईकडे गेली. तेव्हा तिनं हिला बसायला पाठ दिला, पाय धरून आभारी झाली. तिला पार्वती प्रसन्न झाली, उत्तम आशीर्वाद दिला. जसे तिला पाची देव प्रसन्न झाले, तसे तुम्हा आमा हो ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रोते हो, चातुर्मासाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळ्या कहाण्यांचा आनंद आपण घेतो आहोत. त्यातलीच आजची ही 5 देवांची कहाणी आपण ऐकली. या कहाण्यांच्या निमित्तानं आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारंवार या वेगवेगळ्या सोपस्कारांच्या माध्यमातनं निसर्गाशी आणि वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीशी सुद्धा जोडून ठेवलंय. बेल, तुळस, तुरवा, आघाडा ह्या सगळ्या औषधी वनस्पतींच्या माध्यमातनं आपण आपलं आरोग्य तर उत्तम राखू शकतोच, पण आत्ताच्या काळात जर बोलायचं झालं तर या वनस्पती आपल्या आजूबाजूला कशा उपलब्ध होतील, त्यांचे फायदे आपल्याला कसे आहे हे जाणून जर आपण आपल्या पुढच्या पिढ्यांनाही त्याबद्दल सांगितलं तर नक्कीच निसर्ग संवर्धनाची एक नवीन साखळी तयार व्हायला वेळ लागणार नाही. या चातुर्मासाच्या निमित्तानं वेगवेगळे पक्वान्न पदार्थ आपण आपल्या घरी करतो, त्या पदार्थांची, नैवेद्याची, प्रसादाची एकमेकांकडे देवाणघेवाण होते आणि पुन्हा एकदा आपल्याच हातची चव आपण नव्यानं चाखायला शिकतो. रसिक हो, अशा या सदाबहार चातुर्मासाची किमया ही लोकांना, समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची आहे यात मुळीच शंका नाही. भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नव्या कहाणीसह.
5: कार्यक्रमात आता ऐकूयात गरीबा घरची लेख या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: भक्ती रचना आपण ऐकणार आहोत जगदीश शिरवूडकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.
1: अगाईतला पांडुरंग

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश ठेगुडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी प्रिया बापट. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके, आणि हे गीत ऐकूयात लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश छगुडकर यांचं गीत साधी माणसं या चित्रपटामधलं आनंदगण यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया. गुरुकिल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांची मधुचंद्र या चित्रपटामधले. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीताने सजवलं आहे एन दत्ता यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना, गीताला संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दी. माडगुळकर यांची, मधुबाला जव्हेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
3: अरे अरे नंदाचा पोरा,
4: ओळखले की रे आपल्याला?
3: बारा घरच्या तरुणी बारा
4: दिसत्यात बरं का?

0: असं होय कृष्णा बोल र.
1: अग चंद्रावळी तुझ चंद्रबळ मला आहे त्याची अटकळ महुमेणाहून तू कोमळ.

0: हे गीत आपण ऐकलं सांगते ऐका.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
0: द्या. कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 48। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीते। मंडळी, शास्त्रीय संगीतातल्या अनेक वादकांनी बऱ्याच चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून काम केलं आहे। यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध सतारवादक पंडित भास्कर चंदावरकर। त्यांचा जन्म 16 मार्च 1936 रोजीचा। ते एक उत्कृष्ट सतारवादक, शैक्षणिक, चित्रपट आणि नाट्यसंगीतकार होते। मराठी, हिंदी, कन्नड, मल्याळम, बंगाली, उडिया, इंग्रजी यासारख्या विविध भाषांमध्ये त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं। भारतीय शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीताच्या मिश्रणासाठी, फ्युजनसाठी ते ओळखले जात होते। भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था FTII पुणे या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून, निवासी संगीतकार आणि उपयोजित संगीताचे शिक्षक म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते। स्वप्न दानम या मल्याळम चित्रपटाच्या संगीतासाठी 1975 या वर्षीचा केरळ राज्याचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला। त्यांना 1988 संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर चैत्र या मराठी लघुपटासाठी 2002 सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला। संगीतकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी साधारणपणे 40 चित्रपटांसाठी काम केलं। त्यांनी संगीतबद्ध केलेले बहुतेक चित्रपट कलात्मक चित्रपट होते। या चित्रपटांना भावपूर्ण आणि आशयानुरूप संगीत देऊन भास्कर चंदावरकर यांनी एक प्रतिभावंत संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवला। मराठी चित्रपटांखेरीज घाशीराम कोतवाल, 3 पैशांचा तमाशा अशी काही मराठी नाटकं, त्याचप्रमाणे जपानी भाषेतलं मीवा आणि जर्मन भाषेतलं नागमंडल ही नाटके देखील त्यांनी संगीतबद्ध केली। पंडित रविशंकर, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा आणि पंडित उमाशंकर मिश्रा यांच्याकडून सतारवादनाचे धडे त्यांनी गिरवले। निष्णात सतारवादक असल्याने भास्कर चंदावरकर त्यांनी लावलेली चाल इतर संगीतकारांप्रमाणे हार्मोनियमवर न वाजवता सतारीवर वाजवून दाखवत। पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी यावर जगभर व्याख्यानेही दिली। त्यांनी संगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले। आरती प्रभू, इंदिरा संत, गदी माडगुळकर, शांता शेळके, जगदीश खेबूडकर अशा चांगल्या कवींच्या चांगल्या कवितांना त्यांनी चांगल्या अजरामर चाली लावल्या। श्रोते हो, संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपट गीतांच्या आजच्या भागाची सुरुवात करूया त्यांनी संगीतबद्ध केलेल्या, शांता शेळके यांनी लिहिलेल्या, जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेल्या, 1980 या वर्षी प्रदर्शित झालेल्या गारंबीचा बापू या चित्रपटातील गीताने। या चित्रपटाची कथा आणि संवाद होते प्रसिद्ध साहित्यिक श्री ना पेंडसे यांचे आणि दिग्दर्शक होते बाबा माजगावकर। या चित्रपटाचा नायक बापू म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही व्यक्तिरेखा आहे एका साध्या शांत आणि सच्च्या माणसाची जो आपल्या गावातल्या सगळ्यांचाच आपलेपणा जपतो। गावकऱ्यांना एकत्र ठेवणं, मदत करणं आणि कोणाचाही आकस न ठेवता जगणं ही त्याची जीवन पद्धती। चित्रपटातलं हे गाणं त्या गावाचं वर्णन करतंय जिथं माणसं सरळ, प्रेमळ आणि सच्ची आहेत, पण त्याचवेळी त्यांचं जगणं मात्र तितकंसं सोपं नाहीये। गावातल्या छोट्या छोट्या गोष्टी, गावकऱ्यांच्या गप्पा, खोड्या, चेष्टा, राजकारण आणि माणसांचे स्वभाव यांचा एक गोफ या गाण्यातून उलगडतो। एका पाहुण्याच्या नजरेतून गावाकडं पाहत आहे हे गाणं, ऐकूया।

मित्रांनो, यानंतर ऐकूया 1975 या वर्षी प्रदर्शित झालेल्या सामना या सुप्रसिद्ध चित्रपटातील एक सुंदर गाणं. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, हे गाणं म्हणजे कवी आरती प्रभू यांच्या नक्षत्रांचे देणे या काव्यसंग्रहातील एक कविता, जी त्यापूर्वी सत्यकथा या त्या काळच्या प्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झाली होती. आरती प्रभू यांची ही कविता सामना या चित्रपटातील त्या विशिष्ट परिस्थितीसाठी पार्श्वगीत म्हणून चपखल बसली. जीवनाचा संघर्ष, वेदना आणि त्यातून मिळणारी शिकवण यांचं सूक्ष्म चित्रण केलं आहे या गाण्यात. गाण्यांच्या शब्दामध्ये जीवनाच्या निरर्थकतेची आणि त्यातही आशेची भावना व्यक्त केली आहे. ही कविता खरं तर एक सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्त अवस्थेचं चित्रण आहे त्यात. कवितेच्या आशयात जाणवतं की आयुष्यातील ही अत्यंत निराशावस्थेतील एक अभिव्यक्ती असून ती अगदी टोकाची वाटावी अशीच आहे. आणि त्यासाठीच दीप सारे जाती येथे विरून विझून, किंवा वृक्ष जाती अंधारात गोठून झडून, अशा काही वेगळ्या पण सहज समजून घेता येणाऱ्या प्रतिमा आरती प्रभू यांनी कवितेत वापरल्या आहेत. कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला निराशेच्या एका वेगळ्या जाणीवेची प्रतीती देते आणि आपण काहीसे झपाटले जातो. संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास चांगला असला तरीही पाश्चात्य संगीताकडे त्यांचा ओढा नकळत दिसून येतो. या गाण्याच्या सुरुवातीच्या व्हायोलिन आणि मेंडोलिन या वाद्यांच्या सुरावटीतून सिम्फनी संगीताचा बारकाईने केलेल्या अभ्यासाची प्रचिती घेता येते. त्या काळच्या एकूणच सगळ्या संगीत रचना बघता अशा प्रकारे वाद्यमेळ रचणे हा एक नवीन प्रयोग होता. गाण्याची चाल देखील कवितेच्या आशयाशी पूर्णपणे तद्रूप झालेली आढळते. तालाला तबला आणि पाश्चात्य बोंगो ही तालवाद्य आहेत. गाण्यातील दोनही अंतऱ्यांना फार सुंदर ताल वापरला आहे. मुखडा किंवा अंतरा संपताना शेवटची मात्रा विशेष वजनाने घेतली असल्याने त्याला एक वेगळंच वजन प्राप्त होतं. तसेच दुसरा अंतरा सुरू होण्याआधी व्हायोलिनवरील एक छोटी गत चालू असताना आणि संपत असताना त्यात ज्या प्रकारे स्वरांची वळणं घेतली आहेत तशा प्रकारचा स्वराकाश मराठीत फारच अभावाने ऐकायला मिळतो. गायक रवींद्र साठे यांची खरी ओळख या गाण्याने झाली असं म्हटलं तर फार चुकीचं ठरू नये. स्वच्छ गंभीर प्रकृतीचा गळा तसेच तिन्ही सप्तकात वावर करण्याची क्षमता ही खास वैशिष्ट्ये त्यांच्या गायनाची सांगता येतील. आता याच गाण्यात बघा दुसऱ्या अंतऱ्यातील तिसरी ओळ. जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून, एकदम वरच्या स्वरात घेतली आहे. तोपर्यंत गायन हे खालच्या पट्टीत चाललेलं आहे. असं एकदम वरच्या पट्टीत सहजपणे आवाज लावणं हे कौशल्याचंच काम आहे. चित्रपटात हे गाणं डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर बॅकग्राऊंडला पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे. गाण्यात नसलेलं पण मूळ कवितेतील हे कडवं. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. देई कोणी हळी त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.

रसिक हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1982 या वर्षी प्रदर्शित झालेल्या एक डाव भूताचा या हॉरर आणि कॉमेडी यांचा उत्तम संगम असलेल्या चित्रपटातील एक भक्तिगीत. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते रवी नेमाडे. कथा पटकथा संवाद होते द मा मिराजदार यांचे आणि प्रमुख कलाकार होते दिलीप प्रभावळकर, रंजना आणि अशोक सराफ. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या मास्तराची अशोक सराफ यांनी साकारलेल्या एका भूताबरोबर भेट होते. ते भूत एका शापात अडकलेलं असतं आणि त्याला मुक्त होण्यासाठी मास्तरांची मदत मिळते अशी काहीशी कथा आहे या चित्रपटाची. ते भूत आणि मास्तर यांच्यामधील मजेदार दृश्य आणि संवाद फार मनोरंजक होती. ऐकूया श्रीकांत पारगावकर आणि सहकारी यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांनी लिहिलेलं, भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेलं एक सुंदर भक्तिगीत. चित्रपट एक डाव भूताचा.

ऐकूया मंडळी, पुंडलिकाच्या भेटीला आलेल्या परब्रह्माचे श्रीहरीचे वर्णन करणारे एक भक्तिगीत जे लिहिले आहे अण्णासाहेब देऊळगावकर यांनी. संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं, गायला आहे रवींद्र साठे आणि सहकारी यांनी, आणि चित्रपट भक्त पुंडलिक. वारकरी संप्रदायात पुंडलिकाला विशेष स्थान आहे, कारण त्याने भगवंताला भक्तांच्या हृदयात आणलं. संत तुकाराम म्हणतात, धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरीये. ही धन्यता त्याच्या मातृपितृभक्तीची आणि विठ्ठलावरील निस्सीम प्रेमाची साक्ष आहे. वारकरी संप्रदायात अशी श्रद्धा आहे की ज्याप्रमाणे प्रल्हादासाठी नरसिंह अवतार प्रगट झाला, तसाच पुंडलिकासाठी पांडुरंग अवतरला. या भक्त पुंडलिकाची कथा अशी सांगितली जाते की लोहदंड नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात अत्यंत सात्विक, धार्मिक आणि नीतिमान असलेला जानुदेव नावाचा विद्वान आणि सज्जन ब्राह्मण त्याच्या पत्नीसह साधे आणि शांत जीवन जगत होता. त्यांचा मुलगा पुंडलिक मात्र अत्यंत बेफिकीर आणि दुराचारी होता. तो आपल्या माता पित्याला कटु शब्दांनी दुखवायचा, गावातील थोरा मोठ्यांचा अपमान करायचा आणि वाईट संगतीत असायचा. एकदा लोहदंड या गावातील काही भक्त आपल्या माता पितांना घेऊन काशी यात्रेला जायच्या तयारीत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुंडलिकाला देखील या भक्तांच्या समूहात सामील व्हायची इच्छा झाली. लोकनिंदा टाळण्यासाठी त्याला आपल्या माता पिता यांना बरोबर घ्यावे लागले, परंतु त्याच्या वागण्यात मात्र काहीच बदल झालेला नव्हता. एकदा प्रवासात पुंडलिकाची वाट चुकते आणि तो कुक्कुरस्वामी यांच्या आश्रमात पोहोचतो. नियतीनेच त्याला तिथे खेचून आणले होते. कुक्कुरस्वामी हे एक तपस्वी संत होते. कुक्कुरस्वामींनी पुंडलिकाच्या आई वडिलांच्या प्रती त्याच्या क्रूर वर्तनाकडे पाहिले आणि त्याला सांगितलं, मी माझ्या माता पित्यांमध्ये शिव पार्वती पाहतो, त्यांची सेवा हाच माझा धर्म आणि तेच माझे तीर्थक्षेत्र आहे. कुक्कुर स्वामींचे हे शब्द पुंडलिकाच्या हृदयाला एखाद्या बाणासारखे लागले. तो अंतर्मुख झाला. त्याला आपल्या कृत्याची लाज वाटली. पश्चात्तापाने दग्ध होऊन त्याने शुद्ध अंतकरणाने आपल्या माता पित्यांची क्षमा मागितली. पुंडलिक पूर्णपणे बदलला. त्याच्या अंतकरणातली राक्षसी वृत्ती नष्ट झाली आणि देवत्व जागृत झालं. वाल्याचा वाल्मिकी जसा बनला, तसा पुंडलिक आता मातृपितृभक्त बनला. त्यानंतर पुंडलिकाने आपल्या माता पित्यांना काशी दर्शन घडवले आणि नंतर पंढरपूर येथे आणलं. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती या उक्तीप्रमाणे त्याच्या पश्चात्तापामुळे काशी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्री त्याची सर्व पापे नष्ट झाली. तो भोगी पुंडलिक आता योगी बनला होता. रसिक हो, रुसलेल्या कृखमिणीला शोधायला आणि तिची समजूत काढायला पंढरपूर येथे आलेले भगवान श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी पुंडलिकाच्या दारात उभे राहिले. आत पाहतात तर पुंडलिक आपल्या माता पित्यांच्या सेवेत पूर्णपणे तल्लीन होता. पुंडलिकापुढे धर्मसंकट उभे राहते. माता पित्याची सेवा आणि भगवंताचं स्वागत दोन्ही कर्तव्ये एकाच वेळी पाळायची तरी कशी? तेव्हा त्याने जवळ पडलेली एक वीट दाराबाहेर फेकली आणि भगवंताला तिथे तिष्ठत उभं राहायला सांगितलं. आश्चर्य म्हणजे सावळा विठ्ठल करकटावर ठेवून त्या विटेवर खरोखर उभा राहिला. पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठलाने त्याला वर मागण्यास सांगितलं असता, तू जसा आता विटेवर उभा आहेस तसाच तू येथे पंढरपुरात भक्तांसाठी कायम उभा राहा आणि त्यांना तुझे पवित्र दर्शन आणि आशीर्वाद दे, असा वर पुंडलिकाने मागितला आणि विठ्ठलाने तथास्तू म्हटले. आणि तेव्हापासून पंढरपूर येथे तो विठुराया कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे
आणि त्याच्या भक्तांना दर्शन देऊन त्यांची इच्छा तो पूर्ण करत आहे. विठ्ठलाचा हा अमृतमय ठेवा पुंडलिकामुळेच भक्तांना प्राप्त झाला. पुंडलिकाची गाथा ही पश्चाताप, सुधारणा आणि भक्तीची कहाणी आहे. त्याने आपल्या दुराचारी जीवनातून बाहेर पडून मातृपितृ भक्तीचा आदर्श निर्माण केला. त्याच्या भक्तीमुळे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र बनले आणि श्री विठ्ठल येथे कायमचे वास्तव्याला आले. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची पालकांप्रती असलेली भक्ती. संत नामदेव यांनी रचलेल्या श्री विठ्ठलाच्या आरतीमधील एका ओळीपासून प्रेरित होऊन अण्णासाहेब देऊळगावकर यांनी लिहिलेले हे भक्तिगीत ऐकूया. पुंडलिका भेटी पर...

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी.

यांच्या पहिल्या स्वतंत्र प्रकल्पात पटकथा आणि संवाद लिहिले होते. चित्रपटाचे निर्माते होते प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे. या चित्रपटाने 3 राष्ट्रीय पुरस्कार, 7 महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि 3 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. असं म्हणतात की सुरुवातीला या चित्रपटाचं शीर्षक होतं सावलीला भिऊ नकोस, परंतु नंतर ते सामना असं बदलण्यात आलं. सहकारी साखर कारखाना लॉबीच्या, राजकारणाच्या आणि ग्रामीण महाराष्ट्रातील उपेक्षित समुदायांचे शोषण यांच्या या चित्रपटातील उत्तम चित्रणाने, सादरीकरणाने हा चित्रपट एक महत्वपूर्ण सांस्कृतिक कलाकृती म्हणून स्थापित झाला. या चित्रपटातील निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू या अभिनय सम्राटांच्या दमदार संवादांचे आणि कसदार अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि प्रेक्षकांसह समीक्षकांचा देखील हा आवडता चित्रपट बनला. ऐकूया मित्रांनो, सामना या चित्रपटातील गीतकार रामजी यांनी लिहिलेली, उषा मंगेशकर यांनी गायलेली एक सुरेख लावणी. संगीत आहे अर्थातच भास्कर चंदावरकर यांचं. चित्रपटात ही लावणी चित्रित झाली आहे संजीवनी बिडकर या नृत्यांगनेवर.

यावर्षी प्रदर्शित झालेल्या मधुकर पाठक दिग्दर्शित कौटुंबिक मराठी चित्रपट चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटातील आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या एका पारंपरिक अंगाई गीताच्या ओळींची सुरुवात घेऊन ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं एक प्रसिद्ध बालगीत अंगाई गीत। आईबाबांवर रुसलेला चांदोबा भागला असून तो निमोनीच्या झाडामागे लपला आहे। त्याला आरजव करून परत बोलवते आहे आपली छोटी नायिका या बालगीताद्वारे। हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि वर्षा भोसले या मायलेकींनी आणि श्रीकांत यांनी। लिहिलं आहे ग दि माडगुळकर यांनी आणि संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी। चित्रपट आहे चांदोबा चांदोबा भागलास का।

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया एक अतिशय सुरेख आणि खूप लोकप्रिय झालेलं एक भावपूर्ण विरह गीत। ही आहे एक लावणी, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली, लता मंगेशकर यांनी स्वर दिलेली आणि भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेली, सख्या रे घायाळ मी हरिणी। हे गाणं सामना या चित्रपटात सहकार सम्राट निळू फुले आणि निवृत्त स्वातंत्र्य सैनिक मोहन आगाशे यांच्या गूढ भेटीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्यामध्ये घडलेल्या नाट्याची गोष्ट दाखवली आहे या गाण्यात। चित्रपटात ही लावणी चित्रित झाली आहे उषा नाईक या अभिनेत्रीवर। हे गाणं गंभीर, अंतर्मुख आणि विलक्षण वेदनाशाली आहे। स्वतःच्या एकटेपणाचा, दुःखाचा आणि मनाच्या सतत सलणाऱ्या जखमांचा इतका उत्कट आविष्कार फार कमी गाण्यात दिसतो। हे गाणं म्हणजे आयुष्याच्या अनपेक्षित संघर्षात हरवलेल्या संवेदनशील जीवाची आर्तवेदना आहे। हे गाणं लता मंगेशकर आणि रवींद्र साठे या दोघांनी स्वतंत्रपणे गायलं आहे। या गाण्याचा एक किस्सा सांगितला जातो। त्या दिवशी सामना या चित्रपटातील दोन गाणी ध्वनिमुद्रित करायची होती। आधी उषा मंगेशकर, रवींद्र साठे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या आवाजातलं कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का हे गाणं आणि त्यानंतर लता मंगेशकर यांच्या आवाजातलं सख्या रे घायाळ मी हरिणी हे दुसरं गाणं। पहिलं गाणं ध्वनिमुद्रित झाल्यानंतर देखील त्यावेळी नवीन असलेले गायक रवींद्र साठे तिथेच थांबून होते, कारण लता मंगेशकर यांना गाणं ध्वनिमुद्रित होत असताना गाताना प्रत्यक्ष पाहण्याची संधी ते कशी सोडतील। परंतु त्या दिवशी काही कारणानं लता मंगेशकर येऊ शकत नसल्याचा आणि त्यापुढे बरेच दिवस रेकॉर्डिंग शक्य नसल्याचा निरोप आला। सगळं गाणं, वादक, सगळं काही तयार असल्यानं आणि तसंच सगळ्यांना परत बोलवून घेणं खूप खर्चिक असल्यानं या गाण्याचा पायलट ट्रॅक करायचं ठरवलं। पायलट ट्रॅक म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी डमी आवाजात हे गाणं रेकॉर्ड करून घ्यायचं आणि नंतर लता मंगेशकर यांचा आवाज या डमी आवाजाच्या जागी भरून हे गाणं ध्वनिमुद्रित करायचं असं ठरलं। गाणं होतं एका स्त्रीचं, स्त्रीच्या आवाजातलं, परंतु हे गाणं डमी आवाजात गाऊन घेण्यात आलं त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका पुरुषाच्या, रवींद्र साठे यांच्या आवाजात। पुढे सामना चित्रपटाच्या गाण्यांची रेकॉर्ड करताना तबकडीवर एका गाण्याची जागा मोकळी होती आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गाणं तयार होतंच, त्यामुळे रवींद्र साठे यांच्या आवाजातील हे गाणं तबकडीच्या दुसऱ्या बाजूला ठेवण्यात आलं। ध्वनिमुद्रिकेवर आलेलं हे गाणं चित्रपटामध्ये पार्श्वभूमीला, बॅकग्राऊंडला ऐकवण्यात आणि दाखवण्यात आलं आहे। संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी या गाण्याची चाल आणि संगीत खूप प्रभावी बनवलं आहे, त्यामुळे हे गाणं विलक्षण परिणामकारक ठरतं। गाण्याच्या सुरुवातीची संगीत रचना या गाण्याची गूढता अधोरेखित करते आणि मनात भरून राहते ती काळीच चिरत जाणारी त्यानंतरची लता दिदींची आर्त साद, हा महाल कसला रान झाडी ही दाट, अंधार रातीचा कुठं दिसना वाट। ऐकूया मित्रांनो, लता मंगेशकर यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची ही अतिशय सुरेख आणि गूढ लावणी रचना।

मंडळी, कार्यक्रमाच्या आजच्या 48 व्या भागात आपण संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कधी कट्टी तर कधी बट्टी,
2: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती, भावा बहिणीचं नातं असंच तर असतं।
3: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
1: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
2: वडनेरी सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी।
1: वडनेरी सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरी सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे बरीच पाळीव जनावरे असतात, परंतु प्राणघातक रोगामुळे जनावरे तडकाफडकी मरण पावतात, त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका बसतो. अशा रोगापासून जनावरांना वाचवण्यासाठी पशुपालकांनी वार्षिक लसीकरण करून घेणे फारच फायदेशीर होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, लसीकरण म्हणजे काय आपण अगोदर जाणून घेऊया. रोग निर्माण करणाऱ्या जीवाणू अथवा विषाणूपासून वेगवेगळ्या प्रक्रियेने बनवलेले जाणारे औषध प्राण्याच्या शरीरात पोचल्यावर त्या रोगाचा विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते, यालाच आपण लस किंवा लसीकरण असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, लसीचे दोन प्रकार आहेत. यामध्ये एक जिवंत लस ज्याला आपण लाईव्ह वॅक्सिन म्हणतो आणि दुसरे म्हणजे मृत लस किल्ड वॅक्सिन. शेतकरी बंधूंनो, लसीकरणापूर्वी काय करावे? जनावरास लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर पोटातील जंतनाशक औषध द्यावे. लस टोचण्याच्या पद्धती लस ही रोगप्रतिबंधासाठी वापरतात, त्यामुळे ती योग्य मार्गाने न टोचल्यास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही. मुख्यतः ही लस त्वचेखाली देतात, जेणेकरून टोचलेल्या ठिकाणी लसीची मात्रा जास्त वेळ साठून राहते व हळूहळू शरीरात प्रसार होऊन प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्वचेखाली द्यावयाची लस मांसात गेल्यास प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना घ्यावयाची काळजी, यामध्ये जनावरांना दिली जाणारी लस ही नामांकित व दर्जेदार कंपनीची असावी. लस खरेदी करताना त्यावरील औषध कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी व बॅच नंबर नोंदवून ठेवा. काही लसी औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा बर्फामध्ये आणाव्यात, जनावरांना देईपर्यंत बर्फात ठेवाव्यात. लसीकरण हे निरोगी जनावरांना करावे. लसीकरण हे थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावे. शेतकरी बंधूंनो, लसीकरण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी काय घ्यायला पाहिजे? बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे, उत्तम आहार द्यावा. लसीकरणानंतर जनावराचे अति थंड व अतिउष्ण वातावरणापासून संरक्षण करावे. लसीकरणामुळे गाई म्हशीच्या दूध उत्पादनात तात्पुरती घट येते. शेतकरी बंधूंनो, जनावराचे लसीकरण आपण करून घेतले, पण कुठल्या महिन्यात कोणते लसीकरण करावे या संदर्भामध्ये थोडंसं जाणून घेऊया. यामध्ये घटसर्प हा रोग जनावराची जात म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मे व जून, गाई म्हशींना 5 मिली तर शेळी मेंढीना 2.5 मिली द्यावी. दुसरा म्हणजे एकटांग्या जनावराची जात गाई, म्हशी, शेळी, मेंढी पहिली मात्रा 6 महिन्यांनी, लसीकरणाची जी वेळ आहे मे जूनमध्ये, गाई म्हशीमध्ये 2.5 मिली 2 वर्षा आतील जनावरांना द्यावे. रोगाचे नाव फाशी, यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मार्च एप्रिलमध्ये, लसीची मात्रा गाई म्हशीमध्ये 1 मिली त्वचेखाली द्यावी. आंत्रविषार या रोगामध्ये शेळी मेंढीमध्ये पहिली मात्रा 4.5 ते 5 महिने, लसीकरणाची वेळ जानेवारीमध्ये 2.5 मिली द्यावी. तोंडखुरी व पायखुरी या रोगामध्ये पहिली मात्रा 6 महिने, लसीकरणाची वेळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात, गाई म्हशी 5 मिली त्वचेखाली द्यावी व लहान जनावरांना 2.5 मिली द्यावी. देवी या रोगामध्ये मेंढी पहिली मात्रा 3 महिने, लसीकरणाची वेळ डिसेंबर, मेंढ्यांमध्ये 5 मिली आणि छोट्या पिल्यामध्ये 0.3 मिली द्यावी. फुफ्फुसजन्य दहा हा शेळी मेंढीमध्ये 3 महिने पहिली मात्रा, लसीकरणाची वेळ डिसेंबरमध्ये, लसीची मात्रा 0.2 मिली कानाच्या टोकात अंतत्वचेत द्यावी.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे जगदीश हेवडकर यांची. ऐकूया केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

हे गीत ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. राम उगावकर यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत प्रभाकर नायक यांचं खंडोबाची आण या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

स्वतःच रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508 महिला उद्योजकांसाठी.

0: माहिती विश्वासाची साथ।
1: संगीत ऐकूयात विनायक रहाटकर यांचा, संगीतकार स्नेहल भाटकर, उषा तिमोथी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। आणि हे गीत ऐकूया बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं।
2: भारत अमचा देश, भारत अमचा देव, भारत अमचा सत्य धर्म हा मंत्र जप।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्र के आत्रे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वास कायमच विविध विषयांवरती अनोखे उपक्रम, अनोखे कार्यक्रम आणि ज्या त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शनपर कार्यक्रम कायमच घेऊन येत असतं. ह्याच अनुषंगाने आजपर्यंत आपण सामाजिक, आर्थिक, मनोरंजनपर असे विविध कार्यक्रम करत आहोत. त्यातीलच पॅरेंटिंग म्हणजेच पालकत्व हा देखील विषय तितकाच महत्वाचा आहे. त्यावरती सुद्धा भाष्य करणं, मार्गदर्शन मिळवणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी ह्या आपल्या सगळ्यांसाठी एक अनोखा कार्यक्रम घेऊन आलेले आहेत. या कार्यक्रमाचं नाव आहे पालकत्वाची गुरुकिल्ली. डॉक्टर श्यामा कुलकर्णी यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या बालरोग तज्ज्ञ, किशोरावस्था तज्ज्ञ, स्तनपान तज्ज्ञ, बाल आहार तज्ज्ञ म्हणून नाशिकमध्ये गेली 40 वर्ष कार्यरत आहे. त्यांनी पॅरेंटिंग वरती 2 पुस्तकं लिहिली आहेत. एक म्हणजे पालकत्वाची गुरुकिल्ली हे मराठीमध्ये आणि पॅरेंटिंग डूज अँड डोंट्स हे इंग्रजीमध्ये अशी 2 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रातून 35 वर्ष लिखाण देखील केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला पालकत्वामध्ये मार्गदर्शनपर फायदा होणार आहे. आपण त्यांच्या काही केसेस बद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची पण उत्तरं त्या देणार आहेत. त्यांचे संपूर्ण भारतभरामध्ये आजवर 2500 जास्त पालकत्वावरती कार्यक्रम झालेले आहेत. आता आपण श्यामाताईंनाच प्रश्न विचारूया आणि त्यांच्याकडून उत्तर जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर, आपल्याला पॅरेंटिंग हा विषय का बरं महत्वाचा वाटतो?
1: तुझा हा प्रश्न अतिशय बरोबर आहे. बाळ जन्माला आल्यापासून पालकत्वाला सुरुवात होते. पॅरेंटिंग म्हणजे पालकत्व. पण पालकत्व म्हणजे काय? तर आपण नर्चर करणं, लहानाचं मोठं करणं आणि त्याच्याचबरोबर संस्कार करणं. बाळ जेव्हा हातात येतं पहिल्यांदा, त्यावेळेला पूर्वीच्या काळी मातांना सवय असायची, लहानपणापासून त्या बाळ घेत असायच्या, मावशीचं, ताईचं, बहिणींचं, भावाचं, कोणाचं तरी बाळ त्यांनी घेतलेलं असायचं. पण आता त्या जेव्हा त्यांचं बाळ हातात घेतात, ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच, आणि त्यामुळं तिथपासून पॅरेंटिंगच्या मार्गदर्शनाची सुरुवात होते. मग बाळाला फीडिंग कसं करायचं ते आपण मागील सर्व एपिसोड्समध्ये बघितलं. मग मूल थोडं मोठं झालं की हल्ली जंक फूड खाणं आहे, हॉटेलिंग आहे. हॉटेलिंग हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये झोमॅटो, स्विगी या गोष्टींनी घर बसल्या पण हॉटेलिंग करता येतं. आणि मग मुलांना त्याचीच सवय लागते. आणि मग चौरस आहार खाणं हे मुलं विसरून जातात. मूल जसं किशोरावस्थेत येतं तसे घरात अजून वाद चालू होतात. मग मोबाईल ॲडिक्शन सुरू होतं, टी व्ही ॲडिक्शन सुरू होतं, बॅक आन्सरिंग म्हणजे उद्धट बोलणं, आईवडिलांचं न ऐकणं, मित्रमंडळीमध्ये जास्त राहणं किंवा रादर त्यांचंच फक्त ऐकणं, अशा असंख्य गोष्टी आणि असंख्य प्रॉब्लेम्स पालकांना दिसू लागतात. त्याच्याचबरोबर मुलांची अभ्यासात कधी कधी अधोगती सुरू होते. करिअर काय करायचं हे प्रश्न पडतात. मुलाला काय जमेल हा प्रश्न असतो. पूर्वीच्या काळी काय होतं की सामान्य परिस्थिती असायची, त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणं हे मुलांच्या आयुष्याचं गोल असायचं. पण आता तसं काही नाही. मुलं अगदी बालवाडीत जातात तेच मुळी एअर कंडिशन स्कूलमध्ये जातात. सर्व सुविधा त्यांना उपलब्ध असतात. आणि मग त्यांना वाढवायचं कसं हा प्रश्न पालकांना पडतोच ना. त्यामुळं आता या सर्व सिरीजमध्ये याच्याखेरीज सुद्धा असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. जसे लहान लहान मुलं आता डिप्रेशनमध्ये जातात, याच्याखेरीज सुद्धा असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. जसे लहान लहान मुलं आता डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्येचा विचार करतात, मुलामुलींमध्ये रिलेशनशिप जरा जास्तच असते आणि असंख्य प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. या सगळ्या प्रॉब्लेम्सना कसं हाताळायचं, पालकांनी शांत राहून आनंदी राहून मुलांना कसं जोपासायचं, कसं संगोपन करायचं, याच्यासाठी आता आपण चर्चा करणार आहोत. तर याच्या पुढील सिरीजमध्ये या पद्धतीनं असंख्य विषय आपण हाताळू, त्याचबरोबर पालकांच्या मनामध्ये ज्या पण शंका असतील, जे पण प्रश्न असतील, ते पालक विचारू शकतात आणि त्याची उत्तरं द्यायचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. धन्यवाद.
0: कार्यक्रमाची सुरुवात तर खूप छान झाली मंडळी. आशा आहे की इथून पुढच्या सगळ्या भागांना आपला भरघोस प्रतिसाद मिळेल आणि ह्या चर्चा, डॉक्टरांनी दिलेली ही उत्तरं तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच फायद्याची ठरतील. पालकत्वाची गुरुकिल्ली ह्या कार्यक्रमामध्ये आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. आज आपल्याला मार्गदर्शन केलं डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी. पुढच्या भागात सुद्धा डॉक्टर आपल्यासोबत असणार आहेत आणि यापुढे देखील ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. भेटूया पुढच्या भागामध्ये, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
5: मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं। ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट चिमण्यांची शाळा।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात पी सावळा राम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
9: कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत संतोष आनंद यांचं मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मेरा जवाब या चित्रपटामधलं।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. लोहा या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे फारुख कैसर यांची. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: ऐकूया कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू आणि उदित नारायण यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हम साथ साथ है या चित्रपटामधलं.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं गीत, मदतगार या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती, भावा बहिणीचं नातं असंच तर असतं। निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
1: वडनेरी सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी।
0: वडनेरी सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरी सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूया दिवार या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत। गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग यांच्या स्वरात।

0: जाने किधर किधर कितना घपला हो जाता है।
1: इधर का माल उधर का माल।
2: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 98584 0520 आणि 98349 52278।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वर संजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता ऐका राग बिलासखानी तोडीमध्ये एक पद. हे पद माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांनी लिहिलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे, आणि तेच आता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात पंकज उदास यांनी संगीत दिलेलं मुमताज रशीद यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं बॉम्बे टू गोवा या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजात। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी। हे गीत आपण ऐकणार आहोत मैं आवारा हूँ या चित्रपटामधलं।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातलं या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते। पंख होते तो कॅलेंडरची फडफडणारी पानं बघितली आणि आठवण झाली मागच्या भेटीची। अरे किती वर्ष झाली आपली भेट झालेली नाही। कॉलेज कट्ट्याला भेटून तब्बल 6 वर्ष झालीत। दिवसभरातून तास न तास एकच वेद घालवणारे आम्ही इतक्या वर्षात भेटलोच नाही। वाटलं असं उडत उडत जावं आणि त्या हळव्या क्षणांना ओंजळीत घ्यावं। लगेच हृदयातनं मी कनेक्ट झाले जुन्या

हिरवे पावसाळी दिवस, गर्द धुक्याच्या आवरणात कॉलेजची वाट तुडवत जायचो, गर्भरेश्मी पानांवर अवखळ दवबिंदू उभा ठाकला असायचा, कुणीतरी आपल्याला तळ हातावर झेलावं म्हणून सूर्याच्या रश्मींनी तो सुवर्णांकित अंगठीतला जणू पुष्कराज भासायचा.

पावसाळी थंडीनी आठवलं, कधीतरी कुणाच्या शेतावर बगीच्यावर जाणंही, मोकळ्या रानातला तो अंगाला स्पर्श करणारा भन्नाट गारवारा, आकाशीचा सप्तरंगी शेला, बाशिंग वेलींची पानांची गच्च जाळी, हे सारं बघून मन थुई थुई उडे। पक्ष्यांना बघून वाटायचं काय स्वच्छंदी आहे ना यांचं जीवन, आपल्याच मस्तीत जीवन गाणं गातात।

पाऊस म्हणजे ऋतू हिरवा, निसर्गाला सजवणारा, हातावरची मेहंदी चमचणारे सर, प्राजक्ताचा सडा, पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, दरवळणारा मृदगंध, खिडकीकडची न ठरणारी नजर, कारण बाहेर तो तुषार उडवतो निसर्ग गंधाचे, न ओढाळ मन त्या जलतरंगात न्हाऊन निघतंय चैतन्याचे गीत गाण्याचे.

असं म्हणतात आपण आयुष्यात कधीतरी झाड व्हायला हवं. ऐकून आश्चर्य वाटलं ना. झाड म्हणजे जमिनीशी घट्ट नातं जोडणं, सदैव वसंत ऋतूची वाट बघणं आणि वर्षा ऋतूत पुन्हा फुलून येणं. तसंच आपण आपल्या संस्कारांना पकडून ठेवावं, सदैव सकारात्मक असावं आणि झाडांप्रमाणे मधुर फळांचं देणं द्यावं. तर मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योतिष आजारीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. अभिनेत्री या चित्रपटामधलं. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: बने बड़े राजा।
1: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये। सादर करते विश्वास देशपांडे। प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया। कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद।
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना। ऐकूया मंजिल मंजिल या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार राहुल देव वर्मन।

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: ऐकूया बरसात या चित्रपटामधलं गीत, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. समीर यांचं गीत, संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कॉम्प्लेक्स चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत साधना सरगम यांच्या आवाजात संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी आणि हे गीत आहे गंगा जमुना सरस्वती या चित्रपटामधलं

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया अमित कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत आहे सोनी कोमी यांचं. हे गीत आहे खून की टक्कर या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात दिल दिवाना या चित्रपटामधलं

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती, भावा बहिणीचं नातं असंच तर असत. निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
1: वडनेरी सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी.
0: वडनेरी सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध. वडनेरी सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकूयात बनारसे बाबू या चित्रपटामधलं गीत.

0: रही है दिल दे दूं इसको कैसे, मेरे पीछे एक लड़की।
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी। This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरियाच्या भटकंतीवरील आजचा हा चौथा भाग आहे. मंडळी, सोलला विमानतळावर पोचल्यावर पहिली धाव घ्यावी लागते ती टॅक्सी पकडायला. जवळच टॅक्सी स्टँड असतो म्हणजे विमानतळाच्या जवळ, पण इथे सगळे शिस्तीत चाललेले असते त्यामुळे घाबरून जायचं कारण नसते. आपण बुकिंग केल्यावर लहान मोठ्या टॅक्सीज रांगेत आपल्या समोर येतात. आम्ही टॅक्सी आधीच बुक केली होती त्यामुळे टॅक्सी आमच्यासाठी तयारच होती. आम्हाला भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर हुशार होता. काळ्या सूटमध्ये कोणत्याही कंपनीचा अधिकारी असल्यासारखा दिसत होता आणि त्याचे बोलणे वागणेही अगदी व्यावसायिक वाटले. त्याने इंग्रजीत पण वेगळ्या बोलीत ॲक्सेंट

मध्ये म्हणजे कोरियन ऍक्सेंट मध्ये बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात त्याच्या देशाबद्दलचा अभिमान अगदी जाणवत होता. आम्ही लोटे हॉटेलचे बुकिंग केले होते तर लोटे हॉटेलला पोचण्याआधी त्याने आपल्या बोलण्यातून कोरियाची बरीच माहिती सांगितली. या माहितीचा गोषवारा इतकाच की सध्या कोरियातही महागाईचा तडाखा बसत आहे. घरात दोघं कमावती असली तरी जेमतेम खर्चाचा ताळमेळ बसतो. त्याची मुलं कॉलेजमध्ये शिकली होती, त्यांना हवे ते कॉलेज देऊन शिक्षण करून ते आता नोकरीला लावून बाकी खर्च पुरवून तो आता रिटायर झाला होता, पण टॅक्सी चालून आणखी काही एक्स्ट्रा कामे करत होता. अचानक हे सांगताना आम्हाला त्याने आपले वय आमचे वय विचारले. आपल्याला हे जरा ऐकून चमत्कारिक वाटते, पण त्याच्यात त्यांना काही वाटत नाही. ही कदाचित त्यांची संस्कृती असेल. त्याचे स्वतःचे वय त्याने 70 सांगितले आणि आपण 72 किंवा 75व्या वर्षी रिटायर होऊ असेही घोषित करून टाकले. आम्ही त्याचे प्लॅन ऐकत असतानाच गाडी हॉटेल लोटेजवळ जाऊन पोचली. आता तो शनिवार होता आणि संध्याकाळची वेळ होती. अंधुक उजेड होता आणि आमच्या लक्षात आले की हॉटेल अगदी शहराच्या मध्य भागात होते. तिथली टापटीप स्वच्छता उठून दिसत होती. बाहेर काही हौशी पर्यटक कट्ट्यावर किंवा बाकड्यावर बसलेले होते. बाहेरून हॉटेल कसे दिसत असेल याचा विचार करत असतानाच हॉटेलमध्ये पाऊल टाकले आणि वातावरण इतके अप्रतिम की अगदी स्वर्गात उतरल्यासारखे वाटले. नंतर आम्ही आमच्या खोलीवर गेलो. तिथे प्रत्येक ठिकाणी कोरियन लोकांची सभ्यता आणि त्यांची आपलेपणाची वागणूक लक्षात ठेवण्यासारखी होती. शनिवार नंतर रविवार उजाडला आनंदाचा दिवस घेऊनच मग आम्ही रविवारी मार्केटमध्ये फेरी मारली. रविवार खरं तर सुट्टीचा दिवस, पण इथे अगदी गर्दी कमी असते. दुकानंही तुरळक उघडी असतात. हा भारतात आणि कोरियात फरक जाणवतो. भारतात रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानात भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे भारतातील दुकानदारही पैसे कमवणे सोडत नाहीत, तेवढी मेहनतसुद्धा घेतात. इथल्या दुकानात मात्र ही जी वागणूक आहे ती वेगळी वाढवली. खाण्यापिण्याची दुकानं मात्र सर्रास उघडी होती आणि लोक मजेत लंच घेत होते किंवा काही खात पीत होते. रविवारी संध्याकाळी आम्ही हॉटेल लोटेमध्येच डिनर घेतले, पण स्थानिक लोक आणि पर्यटक मजेत खाताना आणि गप्पा मारताना दिसले. ही गर्दी अतिशय आधुनिक वाटली त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या धावपळीवरून. आता दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी ऑफिस गाठायला पळणारे तरुण तरुणी दिसली तरीही आजूबाजूला निवांत हात हातात घालून फिरणारी तरुण मंडळी दिसली. इथल्या मुलांचे आणि मुलींचे दिसणे मला मात्र एकसारखे वाटले. विशेषतः मुलींच्या चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधनांचा खूप मारा दिसला. जवळच पॅलेस होता म्हणजे राजवाडा होता, तिथे तर सर्व प्रकारची गर्दी उसळलेली दिसली. इथल्या राजवाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर जागा, मोठी पटांगणं आणि गंमत म्हणजे पारंपरिक पोशाख घालून फिरणारी कपल्स तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात दिसली. त्यामुळे मलाही खूप उत्साह आला, अंगात संचारला. मग आम्ही म्हणजे मी आणि संजय कारखानीस यांनी जवळच्या दुकानात जाऊन पारंपरिक पोशाख घातला, ज्याला स्थानिक भाषेत केन बॅग म्हणतात. आम्ही दोघांनी खूप फोटो काढले. हे पोशाख तुम्हाला सांगते राजवाड्याजवळच्या रस्त्यांवर असलेल्या अनेक दुकानातून मिळतात. शिवाय गंमत म्हणजे मी हा पोशाख भाड्याने घ्यायला गेले तेव्हा एक केशभूषा करणारी वयस्कर बाई तिथे होती. असो, ही माझी केशभूषा त्या बाईने अक्षरशः 10 मिनिटात केली. मला आरशात बघून लई भारीपणाचा फील आला. मी राणीची वेशभूषा आणि केशभूषा करून तर माझ्या मिस्टरांनी राजाची वेशभूषा आणि केशभूषा करून विशेष प्रकारची टोपी घालून राजवाड्यासमोर बरेच फोटो काढले. हा अनुभव खरोखर नेहमीपेक्षा खूप वेगळा होता आणि त्या दिवशी अंगात
संचारलेला उत्साही वाखाणण्यासारखा होता हे आता माझ्या लक्षात येते. सोमवारी आम्ही गाईड बरोबर रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात किल्ल्यावर गेलो. बहुतेक ठिकाणी फक्त तटबंदी दिसत होती, पण ढासळलेली खिंडारे बघितली आणि ते बघताना अनेक वर्षापूर्वी कोरियाची जनता आणि सैनिक ते भयंकर युद्ध लढताना डोळ्यासमोर आले. किल्ल्यांविषयी खूप काही माहिती आहे, ती थोडक्यात आजच्या भागात सांगते. नंतर पुढील भागात आपण त्याविषयी मोठी माहिती, विशेष माहिती जाणून घेऊया. कोरियन किल्ल्यांची परंपरा 3 राजवटींच्या काळापासून विकसित झाली आहे आणि नंतर कोरियाच्या लष्करी वास्तुकलेचे ते एक वैशिष्ट्यपूर्ण अंग बनले आहे. ही परंपरा गोंग्रुयो या राज्यात सुरू झाली आणि नंतर बीके, सिला, गोरियो आणि जेसन यांनी पुढे विकसित केली. आता या किल्ल्यांची वैशिष्ट्य अशी दिसली की ते दगडांपासून बांधलेले होते आणि केवळ संरक्षणासाठी बहुतेक त्या डोंगराळ भूभागाचा उपयोग केलेला दिसत असे. पारंपरिक चिनी किल्ल्यांपेक्षा हे जरा वेगळे होते, कारण चिनी किल्ले हे सपाट प्रदेशात माती व विटांच्या बांधकामावर बांधलेले असतात. संपूर्ण कोरियामध्ये सुमारे 2400 डोंगरी किल्ल्यांची ठिकाणं सापडली आहेत. ही माहिती अतिशय रंजक वाटली आणि अद्भुत वाटली. आता या पुढील भागात आपण अधिक किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया मंडळी. आता मात्र इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: पंजाबी की बोली है.

I'm not going to be able to do it.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300.

0: विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन, रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: आप लोगों की फरमाइश है, शोला सा जल बुझा हूँ, हवाएं मुझे न दूँ. मैं कब का जा चुका हूँ, सदाएं मुझे न दूँ.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: सबीन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नॅश

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: तुमचे बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ।
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
9: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
10: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
9: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
10: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
9: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
10: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
9: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
10: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
9: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
2: ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत आहे भरत व्यास यांचं गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं
3: तो आज हम तुम्हारे सत्य के भगवान को देखेंगे कि वो तुम्हारी जान कैसे

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बीवी हो तो ऐसी या चित्रपटामधलं अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत समीर यांची गीतरचना संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक। तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं
1: आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02-5326-2426 किंवा 8 00-16512 ह्या क्रमांकावर।
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत। गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी, आणि हे गीत ऐकूयात बॉम्बे टॉकीज या चित्रपटामधलं।

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा
3: कुंभले चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया राम भारद्वाज यांचं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे जुर्म और सजा या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल
4: भरी महफिल से

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कॉम्प्लेक्स ऐकणारा होत अंजान ह्यांचं अनुप जलोटा यांच्या आवाजात देखा प्यार तुम्हारा या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पेरेरार

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनल वरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: जागे श्रीमती जी, आंखें खोलिए.
4: क्या चाहिए?
3: अरे भाई देर हो गई.
4: तो मैं क्या करूं?
3: कॉफी, कॉफी चाहिए.
4: कॉफी, कॉफी और मैं.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

ಯೂಡಡೇ.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे. रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी. रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते सुहास जोशी. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: फोनचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 149। जय जय रघुवीर समर्थ।

राम। श्रोते हो, या श्लोकात चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षु असे दोन शब्द आले आहेत। आधी आपण त्याचा अर्थ पाहूया। चर्मचक्षु म्हणजे दृश्य चक्षु, अर्थात आपले डोळे। डोळे हे स्वतः दृश्य स्वरूपात आहेत। असे डोळे दुसऱ्या दृश्य वस्तू बघू शकतात, पण या दृश्य वस्तूने मात्र अदृश्य असणारे परब्रह्म पाहता येत नाही। उपनिषदातही सांगितले आहे की इंद्रियांच्या द्वारे परमात्म स्वरूपाचे आकलन होऊ शकत नाही। दासबोधातही समर्थ म्हणतात, अस्थीचा देही मासाचा डोळा, पाहे न म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नवे आंधळा, केवळ मूर्ख श्रीराम। परब्रह्म दर्शनासाठी मात्र आत्मज्ञान हवे। ते आत्मज्ञान पाहणाऱ्या दिव्य दृष्टीला समर्थ ज्ञानचक्षु म्हणतात। दासबोधात अंतःकरण पंचक असे सांगितले आहे। हे अंतःकरण पंचक म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे झाले अंतःकरण पंचक। आणि हे अंतःकरण पंचक म्हणजे ज्ञानचक्षु आहे असे समर्थ म्हणतात। समर्थ जेव्हा ज्ञानचक्षु असा शब्द वापरतात, तेव्हा त्यांना सूक्ष्म मन आणि सूक्ष्म बुद्धी असे अपेक्षित आहे, बरं का? आता मन आणि बुद्धी सूक्ष्म स्वरूपात कसे जातील हे आपण पाहूया। विषय वासनांचा त्याग करावा आणि मनाने आणि बुद्धीने सतत ब्रह्मस्वरूपाचे, भगवंताचे चिंतन केल्याने मनाला आणि बुद्धीला एक प्रकारची सूक्ष्मता प्राप्त होते। आणि मग या सूक्ष्म बुद्धीने परमात्म स्वरूपाची धारणा करता येते असे समर्थ म्हणतात। दुसऱ्या चरणात समर्थ सांगतात, जगी पाहता ज्ञान चक्षीन रक्षे। याचा अर्थ असा आहे की ज्ञान चक्षुने परमात्म्याला पाहायला गेलो तर त्या परमात्म्याचे रक्षण करता येत नाही। म्हणजे काय? तर ज्ञान चक्षुने आपण जर परमात्म स्वरूप पाहायला गेलो तर त्या परमात्म्याला दिसण्या वाचून कोणी वाचवू शकत नाही। म्हणून समर्थ म्हणतात, जगी पाहता ज्ञान चक्षीन रक्षे। आता याच चरणाचा दुसरा अर्थ असा आहे की ज्ञान दृष्टीने परमात्मा पाहू गेल्यास पाहणारा आणि परमात्मा एकच रूप होतात, त्यामुळे पाहण्याची क्रियाच राहत नाही। आणि त्यामुळे समर्थ म्हणतात, ज्ञान चक्षी न रक्षे। समर्थ तिसऱ्या चरणात म्हणून म्हणतात की जगी पाहता पाहता पाहणे जात आहे। इंद्रिये तदाकार होतात, त्यामुळे पाहणारा परमात्म स्वरूपात एकरूप होतो आणि पाहणाऱ्याचं अस्तित्वच राहत नाही। नाथ महाराज म्हणतात, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला। समर्थ म्हणतात, वस्तूची होऊनि राहणे ऐसे वस्तूचे पाहणे। अर्थात श्रुते हो, ब्रह्म हे अनिर्देश्य अदृश्य आहे। गुरुपुत्र भावे आणि दिव्य ज्ञान दृष्टी घेऊन अनुभव स्वरूप व्हावे असे नाथ महाराजांना वाटते। आपल्यासारखे सामान्य लोक सामान्य पातळीवर जगत असतात, हो ना? या देहालाच मी मानतात, देहाच्या पातळीवरती ते खरे पण आहे। अशा आपल्याला ज्ञानचक्षुंनी परब्रह्माचा अंश असलेल्या आपल्यातील आत्म्याचा, आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला संतांची, सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता असते। जेव्हा मी आत्माच आहे असे ज्ञान साधकाला होते, तेव्हा त्याच्या चारही देहांचे निरसन होते। श्रोते हो, चार देहांचं विवरण आपण यापूर्वीच्या श्लोकात पाहिलं आहे। स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे हे चार देह आहेत। स्थूल देह आपल्याला स्वतःला दिसतो तो देह, सूक्ष्म देह हा वासनारूपी देह, कारण देह हा अज्ञानरूपी देह आणि महाकारण देह हा आपल्याला ज्ञानरूपी देह आहे। जेव्हा सगळ्या देहांचं निरसन होऊन आपण परब्रह्माशी एकरूप होतो, अशा स्थितीला देहाचे निरसन होणे असे म्हणतात। समर्थ अशा स्थितीला जाण्याचा प्रयत्न करण्यास आपल्याला सांगत आहेत। ही प्रक्रिया
एकदम होण्यासारखी नाही बरं का, ही प्रक्रिया जन्मोजन्मी होत जावी असे समर्थांना अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात, सकळ देह

राम म्हणून श्रोते हो सद्गुरूंना अनन्य रूपे शरण जावे आणि देहाचे निरसन होण्याचा अभ्यास शिकावा.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या युट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: चांगली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत बद्रीपत्रांबद्दल किंवा बोरीच्या पानांबद्दल. बद्रीपत्र म्हणजेच बोराच्या झाडांची पानं. मंडळी, बोराचं झाड हे तसं प्राचीन काटेरी फळझाड. बोर हे वैदिक आणि महाकाव्य काळापासून सुद्धा परिचित आहे. आपल्याला माहिती आहेच, रामायणात शबरीनं प्रभू रामांना आपली उष्टी बोरं दिली होती. तर महाभारताचे रचनाकार व्यास यांना बादरायण म्हणूनही संबोधलं होतं. हिमालयात द्वैपायन भागात बोरीची झाडं भरपूर त्या काळात होती आणि म्हणूनच तिथे जन्मलेले व्यास यांना बादरायण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हिमालयातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे बद्रीनाथ. याच्या आसपासही बोरीची भरपूर झाडं होती म्हणून याला बद्रीनाथ हे नाव पडलं असं सुद्धा सांगितलं जातं. श्रोते हो, आता बद्रीपत्र किंवा बोराच्या पानांबद्दल जरा अधिक जाणून घेऊया. असं सांगतात की बोरं हे सफरचंदांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि याचं कारण म्हणजे सी व्हिटॅमिन्सच्या बाबतीत आवळा आणि पेरूनंतर बोराचा नंबर लागतो. बोरामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे धातूसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे बोरांचं सेवन करणं हे अत्यंत फायदेशीर असतं. बोराच्या झाडाचे इतरही भाग उपयुक्त असतात, ज्याच्यामध्ये त्याचं साल अतिसार आणि अमांश थांबवतं. बोराच्या बीचं चूर्ण पाण्याबरोबर घेतलं तर त्याच्यामुळे उत्तम आरोग्य राखता येतं असंही सांगितलं जातं. त्याचबरोबर बोरांच्या पानाची चटणी तांदळाच्या कांजीबरोबर खाल्ल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो असं सुद्धा सांगण्यात येतं. पण अर्थातच श्रोते हो, हे सगळे उपाय हे केवळ आणि केवळ तज्ज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणं अत्यंत श्रेयस्कर आहे हे तुम्ही आम्ही सगळेच जाणतो. बद्रीपत्रांबद्दल आज आपण जाणून घेतलं. भेटूया उद्याच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.
5: तुमचं बिल या वस्तू, कानातले
6: पहिल्या पगारातून आईसाठी,
5: संधीची पळी
6: बाबांना पूजेसाठी,
5: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
6: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
7: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: मी माथा।
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278।

बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास पाहिजे
1: सुनीता
0: विश्वास बँक
1: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय
2: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
1: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
2: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
1: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
2: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
3: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
6: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची बळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
10: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे। पोठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। रेडिओ आणि गायिका माणिक वर्मा यांचा गोड आवाज हे समीकरण म्हणजे दुधात साखर जास्त घातल्यावर दुधाला जी गोड चव येते तसंच काहीसा आहे। अनंता अंत नको पाहू, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। आवाज मुरलीचा आला, एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे। कृष्णापुरेना थट्टा कितीही, खडा घड्याला मारू नको, या राधेला अडवू नको। अशी एकाहून एक सरस गाणी देणाऱ्या ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या आवाजातलं एक गाणं आज आपण पाहूया, जे लिहिलं आहे ज्येष्ठ कवी सुधांशु यांनी। आणि गाण्याचे शब्द आहेत, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ। सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ। खूप दिवस आपल्या प्रियकराला भेटता न आल्यानं विरहावस्था म्हणजे काय असते हे ती सोसत असतानाच आज तिला आपल्या प्रियकराला भेटायची संधी मिळाली। गावातील सरोवरावरील नेहमीच्या जागेवर एकमेकांच्या सहवासात वेळ कसा गेला ते दोघांनाही कळलं नाही। पूर्वीसारखीच आजही मी एक छानशी संध्याकाळ तुझ्यासोबत घालवली आहे। तू मला भेटायला आलास तेव्हा नाजूक पावलांनी तुझ्यासोबत आलेली सुंदर संध्याकाळ रात्रीच्या अंधारात कुठे नाहीशी झाली कोण जाणे। आपण एवढा वेळ एकमेकांच्या बाहुपाशात भावी संसाराची स्वप्न रंगवत राहिलो, त्यामध्ये आपला हा प्रीतीचा खेळ इतका छान रंगला की आकाशात चंद्र येऊन उभा राहिला तरी आपला हा खेळ थांबावा असं वाटतच नाही। शांत धरित्री शांत सरोवर, शांत धरित्री शांत सरोवर, पवन जुळे जुळे शीतल सुंदर। अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ। सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ। निसर्ग आपलं वैभवशाली सौंदर्य घेऊन आपल्या प्रीतीच्या खेळाला मनापासून दाद देत होता असंच म्हणावं लागेल। आपल्या आजूबाजूच्या वातावरणातली शांतता मनाला उल्लसित करत होती। सरोवराचं पाणीही इतकं शांत होतं की त्या पाण्यात एकमेकांना बिलगून बसलेली आपली जोडी पाण्यामध्येही एवढी सुंदर दिसत होती की दृष्ट काढावी असा विचार तेव्हाही माझ्या मनात येऊन गेला। झुळझुळ वाहणारा वारा माझ्या कानाशी झोंबत होता आणि खोडसाळपणाने कधी माझ्या कपाळावरल्या बटांशी खेळत होता तर कधी पदर उडू पाहत होता। आपल्या मनातलं ओठावर न येता देखील आपल्या विचारांची देवाणघेवाण इतकी सुंदर झाली की तुझ्या अवचित येण्याने दोन प्रेमी जीवांचा इतका सुंदर मेळ ठरवूनही जमला नसता। रातराणीचा गंध दरवळे, रातराणीचा गंध दरवळे, धुंद काहीसे आतून उसळे। चंद्र हासला लवली खाली नक्षत्राची वेल। सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ। रात्र झाल्यावर वाऱ्याच्या झुळकीबरोबर शेजारच्या बागेत फुललेल्या रातराणीचा गंध वाऱ्यावर स्वार होऊन माझ्या नाकात शिरला। क्षणभरासाठी मनावर आलेली धुंदी हृदयात उसळणाऱ्या धुंदीशी एकरूप झाली। माझ्या अंतरात उसळलेली ही धुंद अवस्था पाहून आकाशातला चंद्र हळूच हसला आणि त्याच्यासोबतची आकाशातल्या नक्षत्रांची वेलही लाजून थोडी जमिनीच्या दिशेने झुकल्यासारखी वाटली। अवकाशात झालेला हा सूक्ष्म बदल तुझ्या लक्षात आला की नाही ते कळायला मार्ग नाही, पण माझ्या मात्र या गोष्टी लगेचच लक्षात आल्या। पहाटच्या त्या दवात भिजूने, पहाटच्या त्या दवात भिजूने, विरली हळूहळू सुंदर रजने।
स्वप्न सुरा सुमावर अजूनी तरंगे ते सोन्याचे वेळ सख्या रे किती रंगला खेळ सख्या रे किती रंगला खेळ। आपल्या मनात एकमेकांविषयी असलेलं प्रेम विश्वास आणि एकमेकांना झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी स्पर्शाची भाषा दोघांनाही ज्या संध्याकाळी समजली त्या वेळेला मी धन्यवाद देते। त्या संध्याकाळचं रात्रीमध्ये रूपांतर कधी झालं तेही आपल्याला कळलं नाही। पहाटेच्या वेळेस फुलांवर पडलेल्या दवात स्वतःला भिजवून घेत रात्र चोर पावलांनी निघून गेली। आपलं मनोमिलन जिने घडवून आणलं एकमेकांची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली। ती संध्याकाळ जगाच्या दृष्टीने भले विरून गेली असली तरी ती वेळा एखाद्या टवटवीत स्वप्नफुलाप्रमाणे माझ्या मनपटलावर अजूनही तरंगते आहे जी मी कधीही विसरू शकत नाही। ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात ऐकताना आपलंही मन ते स्वप्न पाहण्यात दंग होऊन जातं। बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। धन्यवाद।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: खुदा कसम या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
5: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत सुनहरा संसार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांच्या गीताला संगीताने सजवलं आहे नौशाद यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: अदालत या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हावडा ब्रिज या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार ओपी नय्यर आणि हे गीत गायलं आहे मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बटवारा या चित्रपटामधलं शब्दरचना हसन कमाल यांची ऐकूया लता मंगेशकर आणि इला अरुण यांच्या आवाजात संगीत दिलंय लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी
4: की फार अच्छा ना हो

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे, शैलेंद्र सिंग, अमित कुमार आणि अनवर यांनी गायलेलं. आनंद बक्षण यांची ही गीतरचना ऐकूया खजाना या चित्रपटामधली. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे चोर मचाए शोर या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत दो वक्त की रोटी या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत अनहोनी या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे लक्ष्मी।

जाते हैं तो आप कुछ नहीं कहते हैं।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
2: फरमाईश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड श्रोते हो घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते. पंख होते तो. कॅलेंडरची फडफडणारी पानं बघितली आणि आठवण झाली मागच्या भेटीची. अरे किती वर्ष झाली आपली भेट झालेली नाही. कॉलेज कट्ट्याला भेटून तब्बल 6 वर्ष झालीत. दिवसभरातून तास न तास एकच वेध घालवणारे आम्ही इतक्या वर्षात भेटलोच नाही. वाटलं असं उडत उडत जावं आणि त्या हळव्या क्षणांना मुंजळीत घ्यावं. लगेच हृदयात न मी कनेक्ट झाले जुन्या आठवणी.

हिरवे पावसाळी दिवस. गर्द धुक्याच्या आवरणात कॉलेजची वाट तुडवत जायचो. गर्भरेश्मी पानांवर अवखळ दवबिंदू उभा ठाकला असायचा. कुणीतरी आपल्याला तळहातावर झेलावं म्हणून सूर्याच्या रश्मींनी तो सुवर्णांकित अंगठीतला जणू पुष्कराज भासायचा.

या पावसाळी थंडीने आठवलं, कधीतरी कुणाच्या शेतावर बगीच्यावर जाणंही, मोकळ्या रानातला तो अंगाला स्पर्श करणारा भन्नाट गारवारा, आकाशीचा सप्तरंगी शेला, बाशिंग वेलींची पानांची गच्च जाळी, हे सारं बघून मन थुईथुई उडे। पक्ष्यांना बघून वाटायचं काय स्वच्छंदी आहे ना यांचं जीवन, आपल्याच मस्तीत जीवन गाणं गातात।

पाऊस म्हणजे ऋतू हिरवा, निसर्गाला सजवणारा, हातावरची मेहंदी चमचणारे सर, प्राजक्ताचा सडा, पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, दरवळणारा मृदगंध, खिडकीकडची न ठरणारी नजर, कारण बाहेर तो तुषार उडवतो निसर्ग गंधाचे, न ओढाय मन त्या जलतरंगात न्हाऊन निघतय चैतन्याचे गीत गाण्याचे।

असं म्हणतात आपण आयुष्यात कधीतरी झाड व्हायला हवं. ऐकून आश्चर्य वाटलं ना. झाड म्हणजे जमिनीशी घट्ट नातं जोडणं, सदैव वसंत ऋतूची वाट बघणं आणि वर्षा ऋतूत पुन्हा फुलून येणं. तसंच आपण आपल्या संस्कारांना पकडून ठेवावं, सदैव सकारात्मक असावं आणि झाडांप्रमाणे मधुर फळांचं देणं द्यावं. तर मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कॉर्नर पाठवायचे ना मग थांबायचं कशाला विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा क्षणात पैसे ट्रान्सफर 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह विश्वास बँक तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत योगेश यांचं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात हनीमून या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात जीवा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
2: यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत दो दिशाए या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत रझिया सुलतान या चित्रपटाबद्दल. जान निसार अख्तर यांची ही गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: मुलांचं बिलत्या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोदर

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स.

0: कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात हेमंत कुमार यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. आनंद बक्षे यांची गीतरचना ऐकूया. इश्क पर जोर नही या चित्रपटामधले गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं भाई भाई या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत काला सोना या चित्रपटामधलं। ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची। गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी। आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि डॅनी डेन्झोपा यांच्या आवाजात।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे विजय आनंद यांचं छुपा रुस्तम या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देवबर्मन यांचं.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती। भावा बहिणीचं नातं असंच तर असतं।
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी।
1: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी,
0: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: हे गीत आपण ऐकलं बहारों के सपने या चित्रपटामधलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार राहुल देवबर्मन आणि स्वर होता मोहम्मद रफी यांचा.
1: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता ऐका राग बिलासखानी तोडीमध्ये एक पद. हे पद माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांनी लिहिलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे, आणि तेच आता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया रिक्षावाला या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: मंडळी चीक
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात आवारा बाप या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे MG हसवत यांची आणि संगीतकार राहुल ध. बर्मन.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800.
2: आर्थिक गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक. अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं. हसन कमाल यांची शब्दरचना, संगीतकार रवी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं, तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 48. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीते. मंडळी, शास्त्रीय संगीतातल्या अनेक वादकांनी बऱ्याच चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून काम केलं आहे. यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध सतारवादक पंडित भास्कर चंदावरकर. त्यांचा जन्म 16 मार्च 1936 रोजीचा. ते एक उत्कृष्ट सतारवादक, शैक्षणिक, चित्रपट आणि नाट्यसंगीतकार होते. मराठी, हिंदी, कन्नड, मल्याळम, बंगाली, ओडिया, इंग्रजी यासारख्या विविध भाषांमध्ये त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं. भारतीय शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीताच्या मिश्रणासाठी, फ्युजनसाठी ते ओळखले जात होते. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था FTII पुणे या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून, निवासी संगीतकार आणि उपयोजित संगीताचे शिक्षक म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते. स्वप्न दानम या मल्याळम चित्रपटाच्या संगीतासाठी 1975 या वर्षीचा केरळ राज्याचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांना 1988 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर चैत्र या मराठी लघुपटासाठी 2002 साली सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. संगीतकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी साधारणपणे 40 चित्रपटांसाठी काम केलं. त्यांनी संगीतबद्ध केलेले बहुतेक चित्रपट कलात्मक चित्रपट होते. या चित्रपटांना भावपूर्ण आणि आशयानुरूप संगीत देऊन भास्कर चंदावरकर यांनी एक प्रतिभावंत संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवला. मराठी चित्रपटांखेरीज घाशीराम कोतवाल, 3 पैशांचा तमाशा अशी काही मराठी नाटकं, त्याचप्रमाणे जपानी भाषेतलं मीवा आणि जर्मन भाषेतलं नागमंडल ही नाटके देखील त्यांनी संगीतबद्ध केली. पंडित रविशंकर, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा आणि पंडित उमाशंकर मिश्रा यांच्याकडून सतारवादनाचे धडे त्यांनी गिरवले. निष्णात सतारवादक असल्याने भास्कर चंदावरकर त्यांनी लावलेली चाल इतर संगीतकारांप्रमाणे हार्मोनियमवर न वाजवता सतारीवर वाजवून दाखवत. पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी यावर जगभर व्याख्यानेही दिली. त्यांनी संगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले. आरती प्रभू, इंदिरा संत, गदी माडगुळकर, शांता शेळके, जगदीश खेबूडकर अशा चांगल्या कवींच्या चांगल्या कवितांना त्यांनी चांगल्या अजरामर चाली लावल्या. श्रोते हो, संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपट गीतांच्या आजच्या भागाची सुरुवात करूया त्यांनी संगीतबद्ध केलेल्या, शांता शेळके यांनी लिहिलेल्या, जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेल्या 1980 या वर्षी प्रदर्शित झालेल्या गारंबीचा बापू या चित्रपटातील गीताने. या चित्रपटाची कथा आणि संवाद होते प्रसिद्ध साहित्यिक श्री ना पेंडसे यांचे आणि दिग्दर्शक होते बाबा माजगावकर. या चित्रपटाचा नायक बापू म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही व्यक्तिरेखा आहे एका साध्या शांत आणि सच्च्या माणसाची जो आपल्या गावातल्या सगळ्यांचाच आपलेपणा जपतो. गावकऱ्यांना एकत्र ठेवणं, मदत करणं आणि कोणाचाही आकस न ठेवता जगणं ही त्याची जीवन पद्धती. चित्रपटातलं हे गाणं त्या गावाचं

वर्णन करते आहे, जिथं माणसं सरळ, प्रेमळ आणि सच्ची आहेत, पण त्याचवेळी त्यांचं जगणं मात्र तितकंसं सोपं नाही आहे. गावातल्या छोट्या छोट्या गोष्टी, गावकऱ्यांच्या गप्पा, खोड्या, चेष्टा, राजकारण आणि माणसांचे स्वभाव यांचा एक गोफ या गाण्यातून उलगडतो. एका पाहुण्याच्या नजरेतून गावाकडं पाहतं आहे हे गाणं, ऐकूया.

मित्रांनो, यानंतर ऐकूया 1975 या वर्षी प्रदर्शित झालेल्या सामना या सुप्रसिद्ध चित्रपटातील एक सुंदर गाणं. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, हे गाणं म्हणजे कवी आरती प्रभू यांच्या नक्षत्रांचे देणे या काव्यसंग्रहातील एक कविता, जी त्यापूर्वी सत्यकथा या त्या काळच्या प्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झाली होती. आरती प्रभू यांची ही कविता सामना या चित्रपटातील त्या विशिष्ट परिस्थितीसाठी पार्श्वगीत म्हणून चपखल बसली. जीवनाचा संघर्ष, वेदना आणि त्यातून मिळणारी शिकवण यांचं सूक्ष्म चित्रण केलं आहे या गाण्यात. गाण्यांच्या शब्दामध्ये जीवनाच्या निरर्थकतेची आणि त्यातही आशेची भावना व्यक्त केली आहे. ही कविता खरं तर एक सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्त अवस्थेचं चित्रण आहे त्यात. कवितेच्या आशयात जाणवतं की आयुष्यातील ही अत्यंत निराशावस्थेतील एक अभिव्यक्ती असून ती अगदी टोकाची वाटावी अशीच आहे. आणि त्यासाठीच दीप सारे जाती येथे विरून विझून, किंवा वृक्ष जाती अंधारात गोठून झडून, अशा काही वेगळ्या पण सहज समजून घेता येणाऱ्या प्रतिमा आरती प्रभू यांनी कवितेत वापरल्या आहेत. कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला निराशेच्या एका वेगळ्या जाणीवेची प्रतीती देते आणि आपण काहीसे झपाटले जातो. संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास चांगला असला तरीही पाश्चात्य संगीताकडे त्यांचा ओढा नकळत दिसून येतो. या गाण्याच्या सुरुवातीच्या व्हायोलिन आणि मेंडोलिन या वाद्यांच्या सुरावटीतून सिम्फनी संगीताचा बारकाईने केलेल्या अभ्यासाची प्रचिती घेता येते. त्या काळच्या एकूणच सगळ्या संगीत रचना बघता अशा प्रकारे वाद्यमेळ रचणे हा एक नवीन प्रयोग होता. गाण्याची चाल देखील कवितेच्या आशयाशी पूर्णपणे तद्रूप झालेली आढळते. तालाला तबला आणि पाश्चात्य बोंगो ही तालवाद्य आहेत. गाण्यातील दोनही अंतऱ्यांना फार सुंदर ताल वापरला आहे. मुखडा किंवा अंतरा संपताना शेवटची मात्रा विशेष वजनाने घेतली असल्याने त्याला एक वेगळंच वजन प्राप्त होतं. तसेच दुसरा अंतरा सुरू होण्याआधी व्हायोलिनवरील एक छोटी गत चालू असताना आणि संपत असताना त्यात ज्या प्रकारे स्वरांची वळणं घेतली आहेत तशा प्रकारचा स्वराकाश मराठीत फारच अभावाने ऐकायला मिळतो. गायक रवींद्र साठे यांची खरी ओळख या गाण्याने झाली असं म्हटलं तर फार चुकीचं ठरू नये. स्वच्छ गंभीर प्रकृतीचा गळा तसेच तिन्ही सप्तकात वावर करण्याची क्षमता ही खास वैशिष्ट्ये त्यांच्या गायनाची सांगता येतील. आता याच गाण्यात बघा दुसऱ्या अंतर्यातील तिसरी ओळ. जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून, एकदम वरच्या स्वरात घेतली आहे. तोपर्यंत गायन हे खालच्या पट्टीत चाललेलं आहे. असं एकदम वरच्या पट्टीत सहजपणे आवाज लावणं हे कौशल्याचंच काम आहे. चित्रपटात हे गाणं डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर बॅकग्राऊंडला पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे. गाण्यात नसलेलं पण मूळ कवितेतील हे कडवं. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. देई कोणी हळी त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.

रसिक हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1982 या वर्षी प्रदर्शित झालेल्या एक डाव भूताचा या हॉरर आणि कॉमेडी यांचा उत्तम संगम असलेल्या चित्रपटातील एक भक्तिगीत. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते रवी नेमाडे. कथा पटकथा संवाद होते द मा मिराजदार यांचे आणि प्रमुख कलाकार होते दिलीप प्रभावळकर, रंजना आणि अशोक सराफ. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या मास्तराची अशोक सराफ यांनी साकारलेल्या एका भूताबरोबर भेट होते. ते भूत एका शापात अडकलेलं असतं आणि त्याला मुक्त होण्यासाठी मास्तरांची मदत मिळते अशी काहीशी कथा आहे या चित्रपटाची. ते भूत आणि मास्तर यांच्यामधील मजेदार दृश्य आणि संवाद फार मनोरंजक होती. ऐकूया श्रीकांत पारगावकर आणि सहकारी यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांनी लिहिलेलं, भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेलं एक सुंदर भक्तिगीत. चित्रपट एक डाव भूताचा.

ऐकूया मंडळी, पुंडलिकाच्या भेटीला आलेल्या परब्रह्माचे श्रीहरीचे वर्णन करणारे एक भक्तिगीत जे लिहिले आहे अण्णासाहेब देऊळगावकर यांनी. संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं, गायला आहे रवींद्र साठे आणि सहकारी यांनी, आणि चित्रपट भक्त पुंडलिक. वारकरी संप्रदायात पुंडलिकाला विशेष स्थान आहे, कारण त्याने भगवंताला भक्तांच्या हृदयात आणलं. संत तुकाराम म्हणतात, धन्य पुंडलिका बहु बरे केले निदान आणिले पंढरीये. ही धन्यता त्याच्या मातृपितृ भक्तीची आणि विठ्ठलावरील निस्सीम प्रेमाची साक्ष आहे. वारकरी संप्रदायात अशी श्रद्धा आहे की ज्याप्रमाणे प्रल्हादासाठी नरसिंह अवतार प्रगट झाला, तसाच पुंडलिकासाठी पांडुरंग अवतरला. या भक्त पुंडलिकाची कथा अशी सांगितली जाते की लोहदंड नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात अत्यंत सात्विक, धार्मिक आणि नीतिमान असलेला जानुदेव नावाचा विद्वान आणि सज्जन ब्राह्मण त्याच्या पत्नीसह साधे आणि शांत जीवन जगत होता. त्यांचा मुलगा पुंडलिक मात्र अत्यंत बेफिकीर आणि दुराचारी होता. तो आपल्या माता पित्याला कटु शब्दांनी दुखवायचा, गावातील थोरा मोठ्यांचा अपमान करायचा आणि वाईट संगतीत असायचा. एकदा लोहदंड या गावातील काही भक्त आपल्या माता पितांना घेऊन काशी यात्रेला जायच्या तयारीत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुंडलिकाला देखील या भक्तांच्या समूहात सामील व्हायची इच्छा झाली. लोकनिंदा टाळण्यासाठी त्याला आपल्या माता पिता यांना बरोबर घ्यावे लागले, परंतु त्याच्या वागण्यात मात्र काहीच बदल झालेला नव्हता. एकदा प्रवासात पुंडलिकाची वाट चुकते आणि तो कुक्कुरस्वामी यांच्या आश्रमात पोहोचतो. नियतीनेच त्याला तिथे खेचून आणले होते. कुक्कुरस्वामी हे एक तपस्वी संत होते. कुक्कुरस्वामींनी पुंडलिकाच्या आई वडिलांच्या प्रती त्याच्या क्रूर वर्तनाकडे पाहिले आणि त्याला सांगितलं, मी माझ्या माता पित्यांमध्ये शिव पार्वती पाहतो, त्यांची सेवा हाच माझा धर्म आणि तेच माझे तीर्थक्षेत्र आहे. कुक्कुर स्वामींचे हे शब्द पुंडलिकाच्या हृदयाला एखाद्या बाणासारखे लागले. तो अंतर्मुख झाला. त्याला आपल्या कृत्याची लाज वाटली. पश्चात्तापाने दग्ध होऊन त्याने शुद्ध अंतकरणाने आपल्या माता पित्यांची क्षमा मागितली. पुंडलिक पूर्णपणे बदलला. त्याच्या अंतकरणातली राक्षसी वृत्ती नष्ट झाली आणि देवत्व जागृत झालं. वाल्याचा वाल्मिकी जसा बनला, तसा पुंडलिक आता मातृपितृ भक्त बनला. त्यानंतर पुंडलिकाने आपल्या माता पित्यांना काशी दर्शन घडवले आणि नंतर पंढरपूर येथे आणलं. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती या उक्तीप्रमाणे त्याच्या पश्चात्तापामुळे काशी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्री त्याची सर्व पापे नष्ट झाली. तो भोगी पुंडलिक आता योगी बनला होता. रसिक हो, रुसलेल्या कृखमिडीला शोधायला आणि तिची समजूत काढायला पंढरपूर येथे आलेले भगवान श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी पुंडलिकाच्या दारात उभे राहिले. आत पाहतात तर पुंडलिक आपल्या माता पित्यांच्या सेवेत पूर्णपणे तल्लीन होता. पुंडलिकापुढे धर्मसंकट उभे राहते. माता पित्याची सेवा आणि भगवंताचं स्वागत दोन्ही कर्तव्ये एकाच वेळी पाळायची तरी कशी? तेव्हा

त्याने जवळ पडलेली एक वीट दाराबाहेर फेकली आणि भगवंताला तिथे तिष्ठत उभं राहायला सांगितलं. आश्चर्य म्हणजे सावळा विठ्ठल करकटावर ठेवून त्या विटेवर खरोखर उभा राहिला. पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठलाने त्याला वर मागण्यास सांगितलं असता, तू जसा आता विटेवर उभा आहेस तसाच तू येथे पंढरपुरात भक्तांसाठी कायम उभा राहा आणि त्यांना तुझे पवित्र दर्शन आणि आशीर्वाद दे, असा वर पुंडलिकाने मागितला आणि विठ्ठलाने तथास्तु म्हटले. आणि तेव्हापासून पंढरपूर येथे तो विठुराया कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि त्याच्या भक्तांना दर्शन देऊन त्यांची इच्छा तो पूर्ण करत आहे. विठ्ठलाचा हा अमृतमय ठेवा पुंडलिकामुळेच भक्तांना प्राप्त झाला. पुंडलिकाची गाथा ही पश्चाताप, सुधारणा आणि भक्तीची कहाणी आहे. त्याने आपल्या दुराचारी जीवनातून बाहेर पडून मातृपितृ भक्तीचा आदर्श निर्माण केला. त्याच्या भक्तीमुळे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र बनले आणि श्री विठ्ठल येथे कायमचे वास्तव्याला आले. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची पालकांप्रती असलेली भक्ती. संत नामदेव यांनी रचलेल्या श्री विठ्ठलाच्या आरतीमधील एका ओळीपासून प्रेरित होऊन अण्णासाहेब देऊळगावकर यांनी लिहिलेले हे भक्तिगीत ऐकूया. पुंडलिका भेटी परब्रह्म आले.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, जर्मनीमधील 25व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान मिळालेला आणि 23व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला, 1974 या वर्षी प्रदर्शित झालेला सामना हा दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा पहिला मराठी चित्रपट होता, ज्यामध्ये विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या पहिल्या स्वतंत्र प्रकल्पात पटकथा आणि संवाद लिहिले होते. चित्रपटाचे निर्माते होते प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे. या चित्रपटाने 3 राष्ट्रीय पुरस्कार, 7 महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि 3 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. असं म्हणतात की सुरुवातीला या चित्रपटाचं शीर्षक होतं सावलीला भिऊ नकोस, परंतु नंतर ते सामना असं बदलण्यात आलं. सहकारी साखर कारखाना लॉबीच्या राजकारणाच्या आणि ग्रामीण महाराष्ट्रातील उपेक्षित समुदायांचे शोषण यांच्या या चित्रपटातील उत्तम चित्रणाने, सादरीकरणाने हा चित्रपट एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कलाकृती म्हणून स्थापित झाला. या चित्रपटातील निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू या अभिनय सम्राटांच्या दमदार संवादांचे आणि कसदार अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि प्रेक्षकांसह समीक्षकांचा देखील हा आवडता चित्रपट बनला. ऐकूया मित्रांनो, सामना या चित्रपटातील गीतकार रामजी यांनी लिहिलेली, उषा मंगेशकर यांनी गायलेली एक सुरेख लावणी. संगीत आहे अर्थातच भास्कर चंदावरकर यांचं. चित्रपटात ही लावणी चित्रित झाली आहे संजीवनी बिडकर या नृत्यांगनेवर.

मित्रांनो, यानंतर ऐकूया एक बालगीत. हे आहे 1978 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुकर पाठक दिग्दर्शित कौटुंबिक मराठी चित्रपट चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटातील आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या एका पारंपरिक अंगाई गीताच्या ओळींची सुरुवात घेऊन ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं एक प्रसिद्ध बालगीत अंगाई गीत. आई बाबांवर रुसलेला चांदोबा भागला असून तो निमोनीच्या झाडामागे लपला आहे. त्याला आरजव करून परत बोलवते आहे आपली छोटी नायिका या बालगीताद्वारे. हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि वर्षा भोसले या मायलेकींनी आणि श्रीकांत यांनी. लिहिलं आहे ग. दि. माडगुळकर यांनी आणि संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी. चित्रपट आहे चांदोबा चांदोबा भागलास का.

तिच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्यामध्ये घडलेल्या नाट्याची गोष्ट दाखवली आहे या गाण्यात. चित्रपटात ही लावणी चित्रित झाली आहे उषा नाईक या अभिनेत्रीवर. हे गाणं गंभीर, अंतर्मुख आणि विलक्षण वेदनाशाली आहे. स्वतःच्या एकटेपणाचा, दुःखाचा आणि मनाच्या सतत सलणाऱ्या जखमांचा इतका उत्कट आविष्कार फार कमी गाण्यात दिसतो. हे गाणं म्हणजे आयुष्याच्या अनपेक्षित संघर्षात हरवलेल्या संवेदनशील जीवाची आर्तवेदना आहे. हे गाणं लता मंगेशकर आणि रवींद्र साठे या दोघांनी स्वतंत्रपणे गायलं आहे. या गाण्याचा एक किस्सा सांगितला जातो. त्या दिवशी सामना या चित्रपटातील दोन गाणी ध्वनिमुद्रित करायची होती. आधी उषा मंगेशकर, रवींद्र साठे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या आवाजातलं कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का हे गाणं आणि त्यानंतर लता मंगेशकर यांच्या आवाजातलं सख्या रे घायाळ मी हरिणी हे दुसरं गाणं. पहिलं गाणं ध्वनिमुद्रित झाल्यानंतर देखील त्यावेळी नवीन असलेले गायक रवींद्र साठे तिथेच थांबून होते. कारण लता मंगेशकर यांना गाणं ध्वनिमुद्रित होत असताना गाताना प्रत्यक्ष पाहण्याची संधी ते कशी सोडतील. परंतु त्या दिवशी काही कारणानं लता मंगेशकर येऊ शकत नसल्याचा आणि त्यापुढे बरेच दिवस रेकॉर्डिंग शक्य नसल्याचा निरोप आला. सगळं गाणं, वादक सगळं काही तयार असल्यानं आणि तसंच सगळ्यांना परत बोलवून घेणं खूप खर्चिक असल्यानं या गाण्याचा पायलट ट्रॅक करायचं ठरवलं. पायलट ट्रॅक म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी डमी आवाजात हे गाणं रेकॉर्ड करून घ्यायचं आणि नंतर लता मंगेशकर यांचा आवाज या डमी आवाजाच्या जागी भरून हे गाणं ध्वनिमुद्रित करायचं असं ठरलं. गाणं होतं एका स्त्रीचं, स्त्रीच्या आवाजातलं. परंतु हे गाणं डमी आवाजात गाऊन घेण्यात आलं त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका पुरुषाच्या, रवींद्र साठे यांच्या आवाजात. पुढे सामना चित्रपटाच्या गाण्यांची रेकॉर्ड करताना तबकडीवर एका गाण्याची जागा मोकळी होती आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गाणं तयार होतंच. त्यामुळे रवींद्र साठे यांच्या आवाजातील हे गाणं तबकडीच्या दुसऱ्या बाजूला ठेवण्यात आलं. ध्वनिमुद्रिकेवर आलेलं हे गाणं चित्रपटामध्ये पार्श्वभूमीला, बॅकग्राऊंडला ऐकवण्यात आणि दाखवण्यात आलं आहे. संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी या गाण्याची चाल आणि संगीत खूप प्रभावी बनवलं आहे, त्यामुळे हे गाणं विलक्षण परिणामकारक ठरतं. गाण्याच्या सुरुवातीची संगीत रचना या गाण्याची गूढता अधोरेखित करते आणि मनात भरून राहते ती काळीच चिरत जाणारी त्यानंतरची लता दिदींची आर्त साद. हा महाल कसला रान झाडी ही दाट, अंधार रातीचा कुठ दिसना वाट. ऐकूया मित्रांनो, लता मंगेशकर यांच्या आवाजातील जगदीश खेबूडकर यांची ही अतिशय सुरेख आणि गूढ लावणी रचना.

मंडळी, कार्यक्रमाच्या आजच्या 48 भागात आपण संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: प्रीती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनल वरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

पूछो आगे मत पूछो, बस बस बस बस बस बस आगे मत पूछो, आगे मत पूछो।

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनल वरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना सात संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.